श्रोतिहो नमस्कार, सुप्रभात. 265.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 29 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं गजानन आणि द्वारकानाथ यांचं.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता प्रल्हाद शिंदे यांचा.

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. गायली होती जयश्री बेलसरे यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया छाया गांगुली यांनी गायलेलं सूरदास यांचं भजन, संगीतकार जयदेव.

समूह स्वरातले रामकुमार सौरभ यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुरिंदर सोनी यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया कणगर लागवड याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, मानवी आहारामध्ये जी महत्वाची पिकं असतात त्यामध्ये कंद पिकांना अतिशय महत्व आहे. आपल्या भारतामध्ये कंदवर्गीय पिकांमध्ये कणगर हे एक महत्वाचं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेलं आणि पौष्टिक असं कंदवर्गीय पीक आहे. आपल्या कोकणामध्ये या पिकाला काटे कणगर, कणगी, कणगे, काटेण अशा स्थानिक नावांनी ओळखलं जातं. मंडळी, कणगराच्या कंदामध्ये पोषण मूल्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे उकडून, भाजून, शिजवून अशा वेगवेगळ्या प्रकारे कणगराचा आहारामध्ये वापर करणं फायदेशीर ठरतं. उष्ण आणि दमट हवामानात या कणगराचे कंद चांगले पोसले जातात. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असणारी मध्यम ते पोयटायुक्त जमीन या पिकाला उपयुक्त असते. कोणत्याही जातीच्या कणगराची निवड करताना त्याचं बेणं हे निरोगी असावं. मध्यम आकाराचं 70-100 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. ज्या ठिकाणी पाणी देण्याची हमखास सोय आहे अशा ठिकाणी सरी पद्धतीचा अवलंब करून

0: कंदाची लागवड करावी. गादीबाफा पद्धतीचा अवलंब केला तर खड्ड्यातील माती काढून त्यामध्ये बेण्याची लागवड करावी आणि मातीनं झाकावं. लागवडीसाठी 90 बाय 30 सेंटीमीटर आकाराची शिफारस केली जाते. लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावं. पावसाळ्यामध्ये पावसाच्या वरंब्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर कंदाची लागवड करता येते. 1 हेक्टर लागवडीसाठी 2.5 ते 3.5 टन बेणे कंद लागतं. वेलाची वाढ आणि कंदाचं पोषण चांगलं व्हावं यासाठी भरखतांच्या जोडीला जोर खतांची सुद्धा आवश्यकता असते. सेंद्रिय खतही शेतामध्ये पसरून देण्यापेक्षा लागवड करायच्या खड्ड्यातच दिली तर जास्त फायदा मिळतो. कंद जमिनीत पोसण्याकरता जमीन भुसभुशीत असावी, त्यामुळं गवत, पालापाचोळा, शेणखत यासारख्या सेंद्रिय पदार्थांवर जास्त भर द्यावा. कणगराच्या वेलीला आधाराची गरज असते. हा आधार वेली चांगल्या पसरण्यासाठी आणि पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी दिला जातो. कंदांना कोंब फुटल्यानंतर वेलीची वाढ झपाट्याने सुरू होते. सरी पद्धतीनं कंदाची लागवड केलेल्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यावर माती ओढून लागवड केलेल्या सरीचं रूपांतर वरंब्यात करता येतं. तसंच खड्डा पद्धतीनं लागवड केलेल्या ठिकाणी खड्ड्यावर मातीची भर द्यावी, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा नवीन तयार झालेल्या सरीमधून होतो. या वरंब्यावर आच्छादन केलं तर तणाचं नियंत्रण होतं, जमिनीचं तापमान योग्य राखलं जातं आणि वरंब्याची धूप होत नाही. लागवडीनंतर खतांचा हप्ता देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारता येतात. साधारणतः या पिकावर किडी किंवा रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, पण वाढीच्या वेळी पानं कुरतडणारी अळी तसंच पानावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी दिसून येतो. या किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 14 मिलीलिटर आणि कार्बोडेझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वारा शांत असताना फवारणी करावी. कंदावर सुद्धा खवले किडीचा प्रादुर्भाव शेतामध्ये तसंच साठवणुकीच्या वेळी दिसून येतो. त्यासाठी कंद लागवडीपूर्वीच मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये कंद बुडवावेत आणि नंतर मग लागवड करावी. लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. लागवडीनंतर जातीनुसार 6 ते 7 महिन्यानं वेलीची पानं पिवळी पडू लागतात. यावेळी वेली वेगळ्या करून नंतर कंदाची काढणी टिकावाच्या सहाय्यानं खोदून करावी. तर मंडळी, चांगले व्यवस्थापन केले तर कणगराचे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पन्न सहज मिळू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमात कणगर लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करू 2:00 वाजता.

1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात COPD असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर COPD पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये COPD एक आजार आहे.

0: ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो. परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा असेही लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही COPD म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहे ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकाळीन असतो. याच्यासाठी लाईफलाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं. कारण COPD हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफलाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतं.
1: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसननलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
0: आपली जी श्वसननलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात, हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात, नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात. कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ, माती, प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: lesson.
1: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
2: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊ

0: घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा? आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्त्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्या. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोत्या हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. सकाळचे 6:55 आणि 15 सेकंद झालेत. काही क्षणातच रूपरेषा.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आता रूपरेषा दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकाल कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. आज ऐकाल भारा तांबे यांची.

0: ची कविता मधुमागसी माझ्या सख्यापरी, लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे। सकाळी 9 वाजता आपण ऐकाल लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकाल लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांचा संगीत प्रवास। संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे। 10 वाजता मराठी चित्रपट संगीत। 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 वाजून आपण ऐकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात 12:00 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये असे बहरले गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि स्मृतीवर्धन, अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत। दुपारी 1:05 वाजून गीतबहार, 1:40 वाजून जालना जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 वाजून भावधारा, 1:55 वाजून ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम, 2:05 वाजून आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 वाजून परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 वाजून नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग भीमबलास। हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। दरम्यान 2:00 वाजता कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, दुसऱ्या सभेत 5:02 वाजून ऐकाल गीतसंध्या हा कार्यक्रम। 5:30 वाजता युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये जर आपली सर्च हिस्ट्री बोलू लागली तर गाणी आणि गप्पा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 6:10 वाजून गीतबहार, 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 वाजून आपण ऐकाल लोकसंगीत, 7:15 वाजता वृत्तविशेष आणि 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर विनोद राऊत यांची शाल्मली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि शेताच्या बांधावर प्रगतशील शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:45 वाजता हिंदी सुगम संगीत, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता पब्लिक स्पीक आणि 10:00 वाजता संसदेतील कामकाजाचं ध्वनिमुद्रण। हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राशिद खान यांनी गायलेला राग जोगकंस आम्ही प्रसारित करू। शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत। तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 7:07 वाजलेत, यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय।
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स, सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट,
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
3: अधिक माहितीसाठी 0796 999 1827, नियम वाटी लागू।
0: श्रोतेहो आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. तर माताजी कधी धर्मभेद जातीभेद पाळणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या हृदयी करुणा होती आणि त्या खऱ्या अर्थानं जगाच्या आई होत्या. एकदा काय झालं, एक सेवक होता, तो जेवायच्या वेळेला त्यांना दिसला नाही आणि त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याच्या दोन्ही हातांना फोड झालेत असं त्यांना समजलं. तर त्या स्वतः औषध घेऊन त्याच्याकडे गेल्या, त्याला ते लावलं आणि जवळ बसून त्याला चार घास भरवले सुद्धा त्याला जेवता येत नाही. म्हणून आई असावी तर अशी नाही का. एके दिवशी काय झालं की मद्रासहून नरेंद्रचं म्हणजे विवेकानंदांचं पत्र आलं. माताजी अस्वस्थ होत्या, मन हुरहुरत होतं, कारण मद्रास म्हणजे किती लांब आणि केवढ्या लांब, भाषा वेगळी, हवामान वेगळं, या नरेंद्राचं म्हणजे विवेकानंदांचं कसं होईल. तिथे ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं, दमला असेल, इतके दिवस चालतोय, देशाटन करतोय, काही दुखलं खुपलं तर कोण बघेल आणि याच्या झोळीत कोणी काही टाकतं की नाही, हा काय खात असेल. निरंजन म्हणजे अद्भुत आनंद सांगत होता की त्या देशात म्हणे एक खूप मोठी सभा होणार आहे, जगभरातून अनेक विद्वान पंडित आपल्या धर्माची ओळख करून देण्यासाठी तिथे येणार आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये जे शिकागोमध्ये अधिवेशन झालं ते धर्मसभेचं. तेव्हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून नरेंद्रनं जावं असा सगळा आग्रह करतायत आणि म्हणून त्यांनी या पत्रातून परवानगी विचारली. काय सांगू त्याला, माताजी म्हणल्या हो तरी कशी म्हणू, कारण साता समुद्रापार जायचं नरेंद्रने म्हणजे त्यांना काळजी वाटली. अशा चिंतामग्न अवस्थेत त्या ठाकूरांच्या फोटोसमोर, प्रतिमेसमोर बसलेल्या होत्या. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यासमोर अचानक अथांग समुद्र आला, त्याच्या लाटा आल्या, सूर्यप्रकाशात चमचमणारं पाणी आलं आणि इतक्यातच त्यांच्या डोळ्यासमोर दिव्य देहधारी ठाकूर म्हणजे रामकृष्ण प्रगटले आणि त्यांना असं दिसलं की रामकृष्ण आपल्या नेहमीच्या झपाझप चालीनं समुद्रावरून चालले होते, समुद्र पार करून चालले होते आणि किनाऱ्यावर तिकडे नरेंद्र उभा होता. त्याच्या सुहास्य मुद्रेनं त्याला ते पाहत होते, त्याला हातानं बोलवत होते आणि त्याला म्हणत होते, ये माझ्या पाठोपाठ, मी समुद्रावरून चाललो आहे ना, माझ्या पाठोपाठ ये, मी तुला समुद्र पार करून देतो. क्षणात दृष्टीपुढून सरकलेल्या त्या बोलक्या दृश्यानं आणि बोलक्या इशाऱ्यानं माताजींच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यांनी हात जोडले आणि निर्धास्त मनानं त्या म्हणाल्या अद्भुतानंदला की आपण म्हणजे शशीला, आपण त्याला मागे सांगितलं होतं ना की जगात आध्यात्मिक क्रांती घडवून आणायची शक्ती मी तुला देतो, तिचा योग्य वेळी वापर कर, आज ती वेळ आलेली आहे. आईची वेडी माया असते आणि म्हणून मन मागेपुढे होत होतं, पण आता त्याचं बोट धरून देणारे प्रत्यक्ष ठाकूरच जर आहेत त्याला समुद्रापार नेणारे, तर मग आपण काळजी करण्याचं काही कारणच नाही. ताबडतोब त्यांनी नरेंद्रला पत्र पाठवलं, आकाश मोकळं आहे, पंखांना बळ द्यायला तुझे गुरुदेव आहेत आणि तुझ्या प्रतीच्या वाटेकडे डोळे लावून तुझी आई बसलेली आहे घरट्यात, तेव्हा तू जा तिथे, विजयी हो आणि लोकांना आपला धर्म समजून सांग, लोकांना आपलं विश्वबंधुत्व समजून सांग, लोकांना हिंदू धर्माचा परिचय करून दे आणि हिंदू धर्म हा विश्वधर्म आहे, जन्मतःच येणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे हे लोकांना सांग, हिंदू एक व्यवस्था आहे, हिंदू हा एक धर्म आहे, हिंदू ही एक संस्कृती आहे, असं माताजी म्हणत असत. आणि नरेंद्राचा जन्म ह्याच्यासाठीच झालेला आहे आणि नरेंद्रला शिष्योत्तम म्हणून रामकृष्णांनी जे निवडलेलं आहे हे याच कार्यासाठी निवडलेलं आहे आणि हे कार्य हे नरेंद्राच्या जीवनातलं एक उत्तुंग कार्य आहे आणि या क्षणाचीच त्या वाट पाहत होत्या. रामकृष्ण पण याच क्षणाची वाट पाहत होते आणि म्हणून त्यांनी आनंदाने त्याला सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोला जायला परवानगी दिली.
0: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या 10 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
5: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
6: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
5: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
7: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काही नाही बघू तुझं फार.
5: तर मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
8: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही माली.
9: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण

0: पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR-मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात सर्वात 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये

0: असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
0: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांतीदिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
2: राष्ट्रध्वज का इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1,000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली

0: जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथं त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.
2: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August to 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
1: श्रोतेहो आता ऐकूया आजचे दिनविशेष. आज 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर सिंहांचं जतन आणि त्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक सिंह दिन म्हणून पाळला जातो. श्रोतेहो 10 ऑगस्ट 1755 पाचवा पेशवा नारायणराव पेशवे यांचा जन्म झाला. जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक आणि कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक उस्ताद अल्लादिया खां यांचा जन्म 10 ऑगस्ट 1855. संगीतशास्त्रकार, हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक आणि गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860. भारताचे माजी राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही व्ही गिरी यांचा जन्म 10 ऑगस्ट

1894 चा. संस्कृत आणि प्राकृत विद्वान डॉक्टर अमृत माधव घाटके यांचा जन्म 10 ऑगस्ट 1913 चा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीचे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म 10 ऑगस्ट 1960 चा. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे स्मृतिदिन. आज संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा स्मृतिदिन आहे. महावीर चक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य, कीर्तिचक्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव पाटील तथा एस पी थोरात, कवी नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर आणि भारतीय इतिहासकार विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय या सर्वांचा आज स्मृतिदिन आहे. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, आजच्या काव्यांजली कार्यक्रमात आपण ऐकाल भारा तांबे यांची कविता मधुमागसी माझ्या सख्यापरी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
3: आज 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा

0: कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: गृहभेटी करून तपासण्याचे काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या बीएलओ ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे बीएलओ आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेलं आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबानी बाहेर गेले, फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये. म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व बीएलओ कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेले आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती, सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
0: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचं काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी, उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहीत धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो, परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतो.
0: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
1: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला

0: विचारून ठेवा. आणि आमचं BLO घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ECI नेटच्या मोबाईल ॲप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ BLO म्हणजे BLO कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्रामध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले BLO असा ॲपमध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, BLO इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील, हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केले नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव 2 ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझं नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला BLO ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव 2 ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने 2 काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून 2 ठिकाणी असणे, हे असा यादी BLO ला उपलब्ध करून दिलेला आहे. BLO तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये 2 संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर 2 अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक BLO ना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह BLO कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील 2 ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा 2 ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: 2 पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे 2 प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले किंवा माझं वाईट चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपले नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे

0: साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत. श्रोते हो, आता ऐकूया श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बऱ्याचदा आता कोविड नंतर न्युमोनियाच्या तक्रारी वाढलेल्या दिसतायत अजूनही रातर. तर हे न्युमोनियाचे पेशंट किंवा कोविडचे आत्ता आहेत का पेशंट, किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहेत का?
4: नाही, हल्ली कोविडचे विषाणू दिसत नाहीत, पण न्युमोनियाचे केसेस मात्र असतात. तुम्हाला एक मी केस सांगतो. साधारण 55 ते 60 वर्षाचे गृहस्थ खोकला आणि थंडी वाजून हुडी हुडी भरून ताप लक्षणांसोबत आले, तेव्हा या पेशंटच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या. खरं तर अशा पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी वाढणे असे चित्र निमोनियामध्ये दिसते. आता निमोनिया म्हणजे काय? निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. यात फुफ्फुसांतील हवेच्या लहान लहान पिशव्यांना सूज येते आणि त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. निमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशी सुद्धा यांमुळे होऊ शकतो. कारणानुसार यांना बॅक्टेरियल निमोनिया किंवा व्हायरल निमोनिया, फंगल निमोनिया असे आपण ओळखतो. काही लोकांमध्ये हा आजार सौम्य असतो, तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा गंभीर होऊ शकतो. हे सोडून इतरही निमोनियाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये समुदायातून होणारा निमोनिया म्हणजे आपण ज्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणतो. दैनंदिन जीवनात बस, शाळा, कामाचे ठिकाण, घर, सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यानंतर हा होऊ शकतो. चालता बोलता धडधाकट माणसाला अचानक होणारा निमोनिया.

0: बर, श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385006393 4. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय न्युमोनिया बद्दल.
1: तर बऱ्याच लोकांच्या घरात पेशंटला स्ट्रोकमुळे झोपून राहावे लागते. दीर्घकालीन मानसिक उपचारांच्या औषधे चालू असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा झोपेच्या गोळ्या असतात. ज्या पेशंटला अकेलेझिया कार्डियासारखे अन्ननलिकेचे विशिष्ट विकार असतात, अशा पेशंटना ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. संधी साधू निमोनिया, ज्यामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, जसे की HIV एड्स, कॅन्सर, किमोथेरपी आणि दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती. निमोनियाची लक्षणे व्यक्तींमध्ये वेगळी असू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ, दम लागणे, छातीत दुखणे, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे या समस्या असतात. वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त झोप येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा गोंधळल्यासारखे होणे हे दिसू शकते. या लक्षणांबरोबर अशा पेशंटमध्ये जेव्हा कफ येतो, त्यामध्ये कफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्यानुसार निमोनियाचा कोणता रोग जंतू कारणीभूत ठरला असावा याचा अंदाज येतो. पण खरी कसोटी कुठे असते, ही तपासताना काही वेळा त्यामध्ये जंतू सापडतात तर काही वेळा सापडत नाहीत. अशा पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी फायद्याची ठरू शकते.
0: अच्छा.
1: फायबर ऑप्टिक व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्कियोअल्व्हेलर लवाज काढून त्याची तपासणी करता येते. हल्ली खूप प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फिवर पॅनल्स उपलब्ध आहेत, ते वापरून आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते आणि अर्थात योग्य निदान आणि त्यावरचा नेमका उपचार घेऊन पेशंट बरा होऊ शकतो.
0: अच्छा. डॉक्टर आशिष सर, जाता जाता रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी काय सांगाल?
1: नातेवाईकांनी आणि रुग्णांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक ताप हा निमोनिया नसतो आणि प्रत्येक खोकला हा TB नसतो. पण तो नसावा यासाठी लवकरात लवकर जवळच्या फुफ्फुस तज्ञांना दाखवून घ्यावे आणि याचबरोबर स्वतः पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बदल न करता किंवा खाण्यापिण्यामध्ये त्याची काळजी घेता, हे सर्व आपण काळजी घेऊन आपला आजार बरा होऊ शकतो.
0: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385006394 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ.

0: ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम अटी लागू.

0: माणिक वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 10 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
2: प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे,
1: तो गोडवा आला पाहिजे,
2: तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला आणि त्या गाण्याला काय अर्थ नाही.
1: बरोबर.
2: म्हणजे कसं, नामा

0: त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे
1: बरोबर
0: त्या अभंगाची चाल असायला पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, 10 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात

शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी JPSC प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदकतालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं, परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे.
उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू

0: असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांड्यानं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजांनं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉनमधील युजिन इथं सुरू असलेल्या ॲथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 बसंतकुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्य पदकानंतर मिळालेल्या या दोन पदकांमुळे युजिन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियान शी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Hz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:41 आणि 13 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
1: कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. सादर करते विवेक वानखडे.
4: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे.

0: आंबुस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.
1: झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी
0: आणि मी संपदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, ही सुद्धा बालभारतीच्या पुस्तकातली कविता.
0: कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे म्हणजेच भा रा तांबे यांच्या सायंकाळची शोभा या कवितेतल्या या ओळी.
1: श्रोते हो, यातले शब्द साधे सरळ असले तरी ते गर्भश्रीमंत वाटतात
0: आणि या कवितेतल्या शब्दांनी सायंकाळची ही शोभा आपल्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उभी राहते.
1: हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे,
0: झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे.
1: श्रोते हो, कविवर्य तांबेंची ही कविता पावसाळ्यातल्या दिवसातली आहे.
0: नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या हलक्या सरीनं निसर्गाचं पालटलेलं हे सुंदर रूप त्यांनी शब्दबद्ध केलंय.
1: या पावसाच्या सरींनंतर हलकसं कोवळं ऊन पडलंय
0: आणि त्या उन्हामुळे वाऱ्यावर डोलणारं शेत, झाडं,
1: ओढ्यातलं पाणी, पक्षी, सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरं यांच्यावर या ऊन पावसाच्या खेळाचा चढलेला रंग त्यांनी वर्णन केला आहे.
0: पावसाची सर पडून गेल्यावर चौफेर पडलेलं हे पिवळं तांबूस ऊन ओढ्यातल्या पाण्यावरही पडलं आहे
1: आणि हा ओढा आपल्या पात्रातून जणू सोनच वाहून नेतोय असा भास होतो आहे.
0: श्रोते हो, किती विलोभनीय अशी ही उपमा आहे ना.
1: आणि श्रोते हो, यानंतरची उपमा ऐका. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी,
0: कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी.
1: श्रोते हो, तांबेंच्या या कवितेतली प्रत्येक प्रतिमा आपल्याला प्रेमात पाडते.
0: पाऊस पडून गेल्यावर झाडांच्या शेंड्यांवरून ठिबकणाऱ्या पाण्यावर संध्याकाळचं हे पिवळसर तांबूस ऊन पडलंय
1: आणि त्यामुळे जणू झाडांनी डोक्यावर सोनेरी मुकुट घातलेत असं भासते.
0: कुरणावर शेतावरही या तांबूस रंगाची ती छटा पसरलीय
1: आणि जणू कोणीतरी गुलाल या शेतांवर पसरलाय असा भास होतोय.
0: हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे,
1: झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे.
0: गर्द हिरवा रंग सगळीकडे पसरलाय आणि साळीचं म्हणजेच भाताचं हे सुंदर शेत वाऱ्यावर झोके घेतय.
1: हा हिरवा गालिशा जणू डोलतोय असं वाटतं.
0: श्रोते हो, निसर्ग बोलत नसला तरी त्याची प्रत्येक कृती बोलकी असते
1: आणि या निसर्गाचे अबोल बोल जाणून घ्यायचे असतील तर आपल्याकडे कविमन असायला हवं असं वाटतं.
0: या कवितेतून हेच प्रतीत होतंय.
1: या ओळी आपण मनात नुसत्या गुणगुणल्या तरी मन प्रसन्न होतं
0: आणि त्या हिरव्या साळीच्या शेतासारखं डोलायला लागतं.
1: या भाताच्या रोपांवर बसलेल्या फुलपाखरांसाठीही पुढच्या ओळी त्यांनी लिहिल्यात.
0: सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे,
1: रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे.
0: अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती,
1: साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती.
0: सोनेरी मखमली सारखे पंख असलेली ही रंगेबिरंगी फुलपाखरं त्या भाताच्या रोपांना इतकी चिकटून अचलपणे बसली आहेत
1: की त्या भाताच्या रोपांवर जणू फुलंच उमलली आहेत असं वाटतं.
0: आणि वाऱ्यावर झुलणाऱ्या त्या भाताच्या रोपांवरची फुलपाखरं पाळण्यात जणू झोके घेत आहेत असं वाटतं.
1: श्रोते हो, हा निसर्गाचा अद्भुत खेळ पाहताना कविवर्य तांबे त्यात रंगून गेलेले आहेत.
0: अशातच गर्द संध्याकाळ व्हायला लागलेली आहे.
1: दाणे टिपायला गेलेली पाखरं आता हळूहळू झाडावर गोळा व्हायला लागली आहेत
0: आणि त्या ऊन पावसाच्या खेळाचा सुवर्णी रंगाचा जादूगार सूर्य आता अस्ताला गेला आहे. म्हणून शेवटी ते म्हणतात,
1: पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा,
0: कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा.
1: तर श्रोते हो, अशी ही विलोभनीय सायंकाळची शोभा.
0: कवी भारा तांबे यांची तिसरी चौथीला असताना शिकलेली ही कविता
1: आणि ती आपल्या लक्षात राहते ती यातल्या शांत आणि सौंदर्यमयी शब्दांमुळे.
0: ही कविता म्हणजे केवळ संध्याकाळचं वर्णन नाहीये
1: तर निसर्गातला प्रत्येक घटक, त्याची हालचाल, प्रत्येक क्षणातलं सौंदर्य आणि त्या सौंदर्याचे रंग
0: यांच्याकडे पाहायला, हे सगळं अनुभवायला शिकवणारी अशी ही कविता आहे
1: आणि त्यामुळेच ती दीर्घकाळ आपल्या लक्षात राहिली आहे.
0: तर श्रोते हो, कवी

0: सौंदर्य भारा तांबे यांची ही सुंदर कविता आपण पाहिली.
1: पण आज आम्ही बोलणार आहोत ते त्यांच्या एका आशयघन कवितेविषयी.
0: त्या कवितेचं झालेलं गाणं आधी आपण ऐकूया.

0: श्रोते हो, ऐकलत ना सुंदर असं हे गाणं?
1: या गीताची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे.
0: कविवर्य तांबे यांनी ही कविता त्यांच्या शेवटच्या काळात लिहिलेली आहे.
1: जेव्हा ते अंथरुणाला खिळले होते
0: तेव्हा त्यांचे एक स्नेही संपादक त्यांना कविता लिहिण्यासाठी आर्जव करू लागले.
1: आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत हे तांबेंना जाणवत होतं.
0: अशा या काळात काय लिहावं?
1: पण त्या स्नेहाना वाटत होतं की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी काहीतरी बोलावं, लिहावं म्हणून त्यांचा आग्रह होता.
0: नंतर काही दिवसांनी त्या संपादक स्नेहांनी लिहिण्याविषयी पुन्हा एकदा आठवण करणारं पत्र त्यांना पाठवलं
1: आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन कविवर्य भारा तांबे यांनी ही कविता पोस्टकार्डवर लिहून त्यांना पाठवली.
0: तांबेंनी लिहिलेली ही कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली तक्रार आहे असं वाटतं.
1: मधु मागसी माझ्या सख्या परी,
0: मधु घटची रिकामे पडती घरी.
1: म्हणजे तू जो आता काव्य मधु मागतो आहेस त्याचे मधुघट आता रिकामे झालेत.
0: हे रित्ते झालेले मधुघट पडून आहेत,
1: त्यांच्याकडे पाहण्याची फुरसत आता राहिलेली नाही.
0: आता हे घट पुन्हा भरले जावेत अशी माझी मानसिक शारीरिक अवस्था राहिलेली नाही असं ते या कवितेतून सांगतात.
1: जेव्हा माझी गात्र सक्षम होती, स्मृती

0: सक्षम होत्या आणि शरीर साथ देत होतं.
1: तेव्हा मनाचा भ्रमर काव्य प्रतिभेनं काव्यमधू सहज निर्माण करीत होता.
0: त्यावेळी हे घट जराही रिकामे नव्हते.
1: आजवरी कमळाच्या द्रोणी मधुपाजीला तुला भरोनी,
0: सेवा ही पूर्वीची स्मरोनी, करीन रोष सख्या दया करी.
1: आजवर या कवितांचा मध मी तुला भरभरून दिला,
0: ती माझी सेवा लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा आता रोष धरू नकोस.
1: नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी,
0: देव पूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी.
1: माझा आता अखेरचा प्रवास सुरू आहे, तेव्हा परमेश्वराच्या नामस्मरणासाठी माझी उरली सुरली प्रतिभा मी राखून ठेवली आहे.
0: म्हणजेच नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी. तर माझ्या गाठी असलेला काव्य प्रतिभेचा नैवेद्य मी आता परमेश्वराला अर्पण करणार आहे.
1: त्याचे गुणगान करण्यात उर्वरित कालखंड मी घालवणार आहे.
0: याच कडव्यात पुढे त्यांनी म्हटलंय, देव पूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी.
1: दुधाच्या नैवेद्याची एक वाटी आणि अंगणातली काटेरी कोरांटीच फक्त माझ्याकडे आता उरली आहे.
0: उरली सुरली काव्य प्रतिभा म्हणजे अंगणातली कोरांटी आहे, ती मी आता देवाला अर्पण करणार आहे.
1: अशावेळी तू माझ्याकडे आणखी काही मागू नकोस.
0: आपल्या श्रोत्यांना मित्रांना आपल्याकडून काय मिळालं याची जाणीव कविवर्य तांबे यांना आहे.
1: आधी जेव्हा काव्य प्रतिभा भरात होती तेव्हा आपल्या कवितेतून प्रेमभावना, तरुण तरुणींच्या मनातली स्पंदनं सहजपणे कवितेतून व्यक्त व्हायची.
0: कधी कधी त्यांच्या जगण्याची प्रेरणा ही कविता व्हायची.
1: पण आता हे सगळं संपलंय.
0: आता पहिलं तिरी नेत्र लागलेत.
1: अशा वेळी तू माझ्याकडे आणखीन काही मागू नकोस.
0: म्हणून शेवटच्या कडव्यात ते आर्त त्याने म्हणतात,
1: ढळला रे ढळला दीन सखया, संध्या छाया भिवविती हृदया.
0: आता मधूचे नाव कासया, लागले नेत्र हे पैल तिरी.
1: आता माझा अंतकाळ जवळ आला आहे.
0: जन्म आहे तिथं मृत्यूही आहे, हे अंतिम सत्य असलं तरी मृत्यूच्या या संध्याछायेची आता मनाला भीती वाटते.
1: आणि अशा या बिकट प्रसंगी काव्य सुचणार तरी कसं, असं ते आपल्या मित्राला विचारतात.
0: आणि पुढे म्हणतात, आता माझं चित्त कशातही गुरफटलेलं नाही,
1: आता फक्त पहिले तिराकडे माझे डोळे लागले आहेत.
0: तेव्हा काव्य मधू तुला देण्याचा आग्रह तू मला करू नकोस, असं म्हणत शब्दांची ही ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रीती करतात.
1: तर श्रोते हो, अशी ही सुंदर अजरामर कविता.
0: कविवर्य तांबेंनी प्रतिभेचे मधुगट रिकामे पडले आहेत असं जरी इथे म्हटलं असलं
1: तरी अतिशय अर्थगर्भ कविता त्यांनी लिहिलेली आहे.
0: त्यांची प्रतिभा तितकीच टवटवीत असल्याची ही जणू साक्ष आहे.
1: त्यांचे हे भावस्पर्शी शब्द आपल्यालाही विचार करायला भाग पाडतात.
0: मृत्यूला सामोरं जातानाही जीवनदृष्टीचा संदेश ते देतात.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया कविवर्य भारा तांबे यांच्याविषयी.
0: मराठीतील श्रेष्ठ भावकवी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या कविवर्य भारा तांबे यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1873 सालचा.
1: त्यांचं शिक्षण मध्य प्रदेशात झालं पण आर्थिक प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आलं नाही.
0: वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करताना 1937 साली ते मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले.
1: त्याआधी ते ज्या नोकऱ्या करत होते ते अर्थार्जनाचं साधन होतं.
0: पण त्यातही तांबेंचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला.
1: प्रेम, वात्सल्य, भक्ती, विरह यासारखे मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या कवितेत आढळतात.
0: तेव्हाचं जगणं जसं साधं सरळ होतं तशीच त्यांची कविताही साधी होती.
1: पण तिचे शब्द मात्र मोत्यांसारखे मौल्यवान होते ज्यांना साधेपणाचा सुगंध होता.
0: त्यांच्या कवितांमधून संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही. स्वतंत्रपणे त्यांनी कविता लिहिली.
1: त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह 1920 साली प्रसिद्ध झाला
0: तर दुसरा भाग 1927 साली
1: आणि समग्र कविता 1935 साली प्रसिद्ध झाली.
0: त्यांनी विविध कविसंमेलनांची अध्यक्षपद भूषवली.
1: त्यांच्या सुमारे 225 कविता प्रसिद्ध आहेत.
0: त्यातल्या काही कवितांची झालेली गाणी आपल्याला ठाऊक आहेतच. त्यांची ही झलक.

0: तर श्रोते हो, जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेत कविवर्य भारा तांबेंनी म्हटलंय की मी गेल्यावर लोक थोडा वेळ हळहळतील,
1: पण कार्य पुढे सुरूच राहील, ते थांबणार नाही.
0: तर कवितेचं कार्य सुरूच आहे.
1: नवनवीन कवींनी मराठी काव्यसृष्टीत आपल्या कवितेचा ठसा उमटवला आहे.
0: पण कविवर्य भारा तांबे यांचं काव्यसृष्टीतलं स्थान
1: ध्रुव ताऱ्यासारखं अढळ आहे हे मात्र खरं.
0: आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना,
1: अवश्य कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता प्रसारित करतोय कार्यक्रम लखलख चंदेरी.

सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं, चित्रपट ताल.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 10 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे,
0: तो गोडवा आला पाहिजे,
1: तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला आणि त्या गाण्याला काय अर्थ नाही.
0: बरोबर,
1: म्हणजे कसं, नामा

0: प्रेम, त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे
1: बरोबर.
0: त्या अभंगाची चाल असायला पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, 10 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz 101.5 MHz आणि NewsOn AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो, फूल और काटे या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल राहा.

0: हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं फैज अनवर यांचं गीत आपण ऐकलं. हॅलो ब्रदर या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं संजीव दर्शन यांचं आणि चित्रपट होता हमारा दिल आपके पास है. श्रोते हो, या गाण्याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये ऐकूया लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांचा संगीत प्रवास. संवादिका आहेत पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण अशा एका कलाकाराशी संवाद साधणार आहोत ज्यांनी भजनाच्या माध्यमातून अध्यात्माचा संदेश दिला आणि डबल बारीच्या माध्यमातून प्रबोधन आणि लोककलेची समृद्ध परंपरा जपलीय. तर आज आपण आमंत्रित केलंय नंदकुमार परशुराम केळकर यांना आणि त्यांच्या या कला प्रवासातील अनुभव, आठवणी आणि या कलेचं महत्व जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: अर्थातच पहिला प्रश्न असा येतो की या संगीत कलेची सुरुवात कधीपासून झाली, तुमच्या घरापासूनच झाली, तुम्हाला वारसा मिळालाय, काय सांगाल?
1: प्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना किंवा तुमच्या आकाशवाणी स्टाफ कलाकार सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा एक मंत्र आहे आणि वारकऱ्यामध्ये तो रामकृष्ण हरी एकमेकांना भेटल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणण्याची पद्धत आहे. तर सर्व श्रोत्यांना रामकृष्ण हरी. माझं नाव नंदकुमार परशुराम केळकर, मुक्काम पोस्ट भालावली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. वयाच्या 17व्या वर्षापासून मी सारे गम पद निसा हे काय असतं ते मी शिकलो. वडिलांपासून आम्ही खानदानी जी आहे, आम्ही गाणं म्हणण्याची जी आमच्या रक्तामध्ये आहे ती माझ्या रक्तामध्ये आली म्हणजे आणि ती मी वाढवली. त्याच्यामध्ये मग पहिली सिंगल वारी, भजनाची सिंगल वारी म्हणतात त्याप्रमाणे, आणि नंतर साधारण डबल वारीमध्ये पडलो. ते मोठे मोठे बुवा लोक वगैरे त्यांच्यासमोर मी बसलो, ते माझ्यासमोर नाही बसले, त्यांच्यासमोर मी बसलो आणि मला पण धन्यता वाटली. आणि तिथपासून संगीत सारे गम पधनिसा म्हणजे काय असतं हे मला समजायला लागलं.
0: तुम्ही भजनी बुवा म्हणून प्रसिद्ध आहातच, तर प्रथम असं सांगा की भजन म्हणजे नेमकं काय?
1: भजन हा विषय असा आहे की तो पेटी शिवाय गाणं आणि पेटी वाजवून गाणं आपण बघतो नेहमी. जे जे मोठे मोठे गायक झालेत ते स्वतः पेटी कधी वाजवत नाहीत, वाजवणारा वेगळा असतो. आणि हे भजन हे असा प्रकार आहे की त्याला स्वतःहून ती पेटी वाजवून गाणं म्हणावं लागतं.
0: अच्छा.
1: बरं, ती मंडळी 10 मंडळी लागतात कमीत कमी, त्यांना धरून त्या माणसाला म्हणजे बुवा

0: समजा मी बुवा आहे, तर त्याला त्या 10 मंडळींना धरावं लागतं. वाद्य नंतर चकवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला धरून ते भजन करावं लागतं. आणि भजनामध्ये असा आनंद आहे की भजन हे तुम्हाला आनंद देतं, स्वतःला मला आनंद देतं आणि समोरच्या माणसाला आनंद देतं.
1: बरोबर,
0: त्याला म्हणतात भजन. आणि भजन हे त्याच्यातून नामस्मरण माझं पण होतं आणि ऐकणाऱ्या माणसाचं पण नामस्मरण होतं.
1: बरोबर,
0: त्याला म्हणतात हरिभजन.
1: तुम्ही आता म्हणालातच की तुम्हाला या संगीत कलेचा वारसा मिळालेला आहे, पण अजून काही गुरूंकडून तुम्ही घेतलं का शिक्षण याबद्दलच? कोण होते गुरु?
0: बरोबर, तुमचा प्रश्न चांगला आहे. मला साधारण 75-76 साली आमच्याच गावाच्या शेजारी आडिवरे नावाचं गाव आहे, तिथे अनंत गाडी त्यांना आबा गाडी म्हणून म्हणायचे, ते आमच्याकडे आले होते. तिथे यायचे, आमच्याकडे भक्तिमार्ग होता, त्या भक्तिमार्गामध्ये आम्ही बसायचो, तर ते भजन करायचे. त्यांनी मला सुरुवात शिकवली, सारे गम पधनिसा काय असं त्यांनी मला शिकवलं. आणि नंतर त्यांच्याकडून मी एक समजा 10 गाणी घेतली, ती वाजवायला शिकलो. आणि नंतर माझा संगीत ऐकणे, तुमच्याच केंद्रावरून सकाळी कार्यक्रम लागायचा, तेव्हा काहीही नव्हतं, टेप रेकॉर्ड नाही, काही नाही, फक्त रेडिओ. ते संध्याकाळीची आणि सकाळची गाणी ऐकायची, म्हणजे देहाची तिजोरी असेल, केशवा माधव असेल, आणि ती गाणी ऐकत राहायचं. तेव्हा सगळी गाणी माझी पाठ झाली आणि ती गाणी मी स्वतःहून वाजवून बघायला लागलो. पेटीवरती मला येतात का, मग ती मला यायला लागली आणि तिथून मी माझा हा भजनाचा प्रवास सुरू झाला.
1: बरोबर,
0: संगीताचा प्रवास सुरू झाला. अजूनही माझी रामायणाची 56 गाणी आहेत. 56 गाणी सगळी पाठ नाही आहेत, पण 2 ओळी नक्की पाठ आहेत, पहिल्या सुधीर फडक्यांची.
1: बरोबर
0: बाबूजी,
1: आपण म्हणतो की रियाज हा फक्त गाऊन किंवा साथीला बसून होत नसतो, तर तो ऐकणं हा सुद्धा एक रियाजच आहे.
0: होय, ते मनन चिंतन वगैरे आपण म्हणतो ना, तर त्याप्रमाणे तुम्हाला गंमत सांगतो, वसंतराव देशपांडेचं प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, ते मला हा शब्द म्हणता येत नव्हता. गजानना गणराया ते मी 100 वेळा म्हटलं तेव्हा ते मला यायला लागलं. म्हणजे हे मनन, मनन गाण्याचं मनन आहे ना. आणि माझ्या आयुष्यामध्ये डबलबारीमध्ये मला चिकार बुवा भेटले, जवळजवळ 50-60 बुवा, डबलबारीचे मोठे मोठे बुवा. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही, पण विलास पाटील असतील, भगवान लोकरे असतील, लक्ष्मण गुरु असतील, असे अनेक आनंद जोशी आहेत, सगळे बुवा आम्हाला भेटले. त्यांच्यामुळे पण मला काहीतरी शिकायला मिळालं, माझ्यामुळे त्यांना शिकायला मिळालं. आणि गाणं हे आमच्या रक्तामध्येच आहे.
1: आता भजन म्हटलं की सुरुवातीला श्लोक म्हटला जातो,
0: हो,
1: आणि जय जय राम कृष्ण हरी या पदाने सुरुवात होते, तर त्यामागे काही कारण आहे का?
0: त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की सर्व बुवांपासून सर्व मंडळींचं जीवन आनंदमय आणि सुखमय व्हावं, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावा म्हणून जय जय रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी एक मंत्रच आहे आणि तो सुरुवातीला म्हणण्याची पद्धत आहे, सगळ्यांचं जीवन आनंददायी व्हावं म्हणून.
1: जय जय रामकृष्ण हरी म्हणजे नेमकं काय सांगाल?
0: जय जय हा एक वेगळा शब्द आहे. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी याचा अर्थ असा आहे, प्रभू रामचंद्राचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि हरी नामाचा उच्चार, हे आपण भजनाच्या माध्यमातून घेतो म्हणून जय जय राम कृष्ण हरी.
1: बरोबर, भजनामध्ये डबलवारी हा एक प्रकार आहे, तर तुम्ही डबलवारी भजन करताच, तर त्याची काय नेमकी खासियत काय सांगाल तुम्ही?
0: डबलवारी असा प्रकार आहे थोडक्यात, म्हणजे खरं तर ते एक वेगळा प्रकार आहे तो, पण डबलवारीचा एक स्रोत आहे, एक वर्ग वेगळा असतो. सगळेजण डबलवारी ऐकायला येत नाहीत, पण तो एक वर्ग आहे की त्यांना डबलवारी आवडते. मग ते येणार डबलबारीला, बक्षीस देणार, किंवा आमच्या भाषेत सांगायचं म्हटलं डबलबारीच्या तो बुवा पेटवू, हे त्यांचे शब्द असतात. मग त्यांना कसं निव्वळ गायन चालत नाही, त्यांना काहीतरी भानगड झाली पाहिजे, भजनातली भानगड, सांगीतिक भानगड झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला डबलबारीमध्ये संगीतातली विविधता ही दाखवावी लागते.
1: बरोबर, कोणकोणते गीत प्रकार येतात त्यामध्ये?
0: त्याच्यामध्ये सगळे गीत प्रकार आहेत, म्हणजे तुम्हाला सांगायचे म्हटले तर आपल्याला वेळ कमी पडेल, परंतु आमच्याकडे नमन नावाचा प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे, जाखडी नावाचा प्रकार आहे, कोळीगीत नावाचा प्रकार आहे, बरं, नमन म्हणजे शिमग्यातले जे खेळे असतात ना त्यांच्यामध्ये एक तमाशा नावाचा प्रकार आहे, एक गोमू समोर नाचते तो तमाशा, नंतर टिपरी नावाचा एक आहे, नंतर नमन नावाचा एक प्रकार आहे. ह्या सगळ्यातली गाणी त्या डबलबारीच्या बुवाला आली पाहिजेत. त्यांनी पुन्हा समाज प्रबोधन त्या बुवाला करावं लागतं, काहीतरी बडबड व्यर्थ बडबड करून चालत नाही, अर्थात त्या बुवाला पण काहीतरी बोलायला लागतं, कारण लोकांसाठी ते करावं लागतं, तो एक वेगळा प्रकार. आणि समाज प्रबोधन हा महत्वाचा विषय. आणि त्या डबलवारीमध्ये नाट्यगीतापासून सर्व थोडक्यात 10% शास्त्रीय संगीत म्हणेन मी त्याला, आणि अवांतर लोकसंगीत हे सगळे प्रकार तुम्हाला दाखवायला लागतात. तिथे लिमिट काही नाही, सगळं अनलिमिटेड. तुमच्याकडे जे कलागुण

0: आहे ते तुम्ही सादर करायचे, त्याला म्हणतात डबल भरी.
1: मग हे सगळं शिकण्यासाठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागली?
0: नाही, लोकांचं ऐकून किंवा थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमचे तसे गुरुवर्यच म्हणायला हरकत नाही, पंडित संगीतकार अवधूत अनंत बाम ह्यांचं पण मला मार्गदर्शन नेहमी नेहमी मिळालेलं आहे. आज जवळजवळ 15 वर्ष आमची एकमेकाशी ओळख आहे. तर मला जर एखादा राग कळला नाही, मला गाणं म्हणता येतंय पण राग कळला नाही, तर मी त्यांना विचारतो. आणि ते खरोखरच आदर्श त्यांचा आमच्यासारख्या बुवा लोकांनी किंवा नवीन तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. त्यांना मी विचारलं ह्याला काय म्हणतात बाम सर, दर्शन दे रे भगवंता. मग त्यांनी सांगितलं जीवनपुरी. ओके, बरं जीवनपुरी तर म्हणे केळकर बुवा तुम्ही असं करा, जीवनपुरी लोकांना दाखवायचा कसा?
1: अच्छा,
0: संगीतामधून पेटीवर बसल्यानंतर दाखव. सारे म बधनी सा रे नी ध प म प द म प ग रे सा. हे अवधूत बाम यांच्यामुळे मला काही रागांचं नवीन नवीन रागांचं माहिती झाली.
1: अच्छा,
0: त्यांचे मी ऋण व्यक्त करतो.
1: तुम्ही डबल बारी कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणाकोणा बरोबर केली आहेत?
0: तसं सांगायचं म्हटलं तर डबल बाऱ्या माझ्या जवळजवळ 250-300 झाल्या.
1: बर,
0: त्याच्यामध्ये मला बरेच बुवा भेटले, म्हणजे सगळ्यांची मी काही नावं सांगू शकत नाही, पण मला भावलेले बुवा माझ्यासमोर बसलेले आणि मला भावलेले बुवा उदय गोखले स्वर्गीय कैलासवासी आहेत. नंतर आनंद जोशी, भगवान लोकरे, एक लक्ष्मण गुरव, असे अनेक बुवा मी 50 ते 60 बुवांबरोबर प्रत्येकाबरोबर 2-2, 3-3 अशा डबल वाऱ्या 250 झाल्या. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण झाले आहेत, कोतवड्याला झाले आहेत, तिथे मिरकरवाड्यामध्ये झाले. नंतर आम्ही भजन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, तिथे माझा 1 नंबर आला होता. त्या देवळामध्ये भजन स्पर्धा होत्या, 50 वर्षाच्या पुढले बुवा, तर त्याच्यामध्ये 1 नंबर माझा आला होता.
1: डबल बारीसाठी गीतप्रकाराची जी वेगळी तयारी लागते ती तुम्ही सांगितलीतच, त्याचबरोबर आणखीन काही तयारी लागते?
0: मेंदू शार्प लागतो पहिली गोष्ट. आत्ता काय बोलायचं आणि आत्ता गाणं कुठचं म्हणायचं आहे, त्या बोने काय म्हटलं, मग मला काय म्हणायचं आणि लोकांना काय पाहिजे, लोक पहिले गृहीत धरायला लागतात, कारण लोकांमुळे आम्ही असतो. समजा माझ्यासमोर 500 लोक बसले, त्यांना आत्ता काय पाहिजे, त्याला मी काय देऊ. ते कसं असतं, एखादं बुवा अगदी उदय गोखलेचं नाव घेतलं मी, विलास पाटील बुवांचं नाव घेतलं, त्यांचं कशी गायकी ठरलेली असायची, तर संगीत एक संगीत, तर लोकांना काहीतरी तू बोललं पाहिजे,
1: व्हरायटी हवी असते.
0: हा व्हरायटी, भानगड, तुमच्या दोघांची भानगड झाली पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला ते करावं लागतं. त्यासाठी मग अनेक लोकांकडून मी ज्ञान घेतलं, म्हणजे माझ्याकडे होतं, थोडक्यात तुम्हाला सांगायचं, सारे ग म प ध नी 7 + 5 = 12, 12 सूर हे काय असतं हे मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा मी 12 सुरांचं महत्व त्या त्या ठिकाणी पटवून द्यायला लागलो. आणि आपल्या भजनामध्ये म्हणजे संगीतामध्ये काही राग गोड आहेत आणि काही राग आडवे असतात, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोमल स्वर घेऊन. आणि जसं बिंपलास, नि सा ग म प नि सा सा नि द प म ग रे सा, गोड राग. असे काही राग गोड आहेत, बागेश्री आहेत, इतर भूपराग आहे, यमन राग, गोड राग आहेत. आणि त्या गोड रागामध्ये सुरुवात भजनाची करायची असते, तसं आम्ही आत्तापर्यंत केलं.
1: अच्छा, तर तुम्ही गाण्यासंबंधी काय तयारी लागते ते सांगितलंतच, पण आता समाज प्रबोधन म्हटलं की त्यासाठी वैचारिक तयारी सुद्धा करावी लागते, त्याच्यासाठी वाचनाची गरज असेल, कशा पद्धतीने तयारी करता?
0: बरोबर आहे, तुमचा प्रश्न चांगला आहे. समाज प्रबोधन हे आता करण्याचीच गरज आहे. आजचा समाज जर आपण बघितला, आपण व्हॉट्सअप आपल्या फेसबुकला चिकार बातम्या बघतो काय काय चाललंय, तर समाज प्रबोधन, उदाहरणार्थ आपण हळदी कुंकू करतो, आपण सगळे सण वर्षाचे काही जे सण येतात ते आपण करतो, पण ते आपण श्रद्धापूर्वक करतो का? त्याच्यामध्ये माझी श्रद्धा, जसं मी गाणं म्हणतोय बघा, पण त्या गाण्यामध्ये माझी श्रद्धा आहे का? मी ते गाणं तोंडातून म्हणतोय की अंतस्करणातून म्हणतोय, म्हणजे श्रद्धा. इथून जेव्हा मी गाणं म्हणेन तेव्हा समोरच्या परमेश्वराला, म्हणजे समोरच्या माणसाला कधी आवडेल, मी ते मनापासून जेव्हा गाणं गाईन, तसं आज समाजाला एक दिशा देण्याची गरज आहे. त्या भजनाच्या माध्यमातून 5 मिनिटं 10 मिनिटं का असेना, आम्ही हे सगळे सण वार तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, समाजाने आज कुठच्या दिशेने जायला पाहिजे, यासाठी आम्ही समाज प्रबोधन करतो. एकूण भजनाच्या 1-10 मिनिटं म्हणा त्याच्यामध्ये, आणि 10 मिनिटं ते लोकांना हवं ते आम्हाला द्यायला लागतं त्याच्यामध्ये. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं, श्रद्धा कशी असावी आणि कोणकोणत्या गोष्टीमध्ये असावी, अर्थात हे माझं मत आहे, सगळ्यांना पटेल अशातला भाग नाही, परंतु आम्ही हळदी कुंकू साजरं करतो, पण माझा सत्यवान जर उन्हातून दुपारी 1 वाजता घरी आला तर ग्लासभर पाणी त्याला आम्ही फुडे करतो का? हा प्रश्न आहे. आणि असं समाज प्रबोधन आम्हाला भजनाच्या माध्यमातून करायला मिळतं.

एक व्यासपीठ आहे. आणि मनापासून गाणं, मनापासून श्रद्धेने गाणं ते कसं असतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तोंडाने गाणं म्हणणं काय असतं आणि इथून गाणं म्हणणं काय असतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जामुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. हे तोंडाने म्हटलेलं गाणं आता अंतस्करणातून म्हणतो ते ऐका.

0: मनातल्या भावना त्याच्यामध्ये आल्या.
1: मुलगी रडलीच पाहिजे
0: खरं. अभंग सादर करताना किंवा गाताना मुळात त्या अभंगाची चाल कशी असायला हवी?
1: अभंग थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्या मताप्रमाणे तुम्हाला सांगतो, जसं संगीतामध्ये ऱ्हस्व दीर्घ हे मान्य केलेलं आहे, म्हणजे रूप पाहता रू ऱ्हस्व रूप पाहता लोच हे मान्य केलं आहे म्हणून आपण रू दीर्घ करतो, हा विषय वेगळा. पण त्या अभंगाच्या अर्थाप्रमाणे अभंगाला चाल असावी. अभंगामध्ये जे काय दिलं आहे ना, आता आपण तुम्हाला माहिती आहे षष्टीपूजन असो बारसे असो किंवा लग्न पूजा सत्यनारायणाची, त्या त्यावेळी कुठची गाणी म्हणायची हे ठरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे,
0: तो गोडवा आला पाहिजे,
1: तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला त्या गाण्याला काय अर्थ नाही. म्हणजे कसं, नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम प्रेम प्रेम प्रेम, त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे त्या अभंगाची चाल असायला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, एका ठिकाणी आमचं भजन चाललं होतं आणि तिथे खाली एक चांगला म्हणजे कोरसमध्ये एक मुलगा बसला होता, त्यावेळेला मी एक अभंग म्हणताना त्याने माझ्याकडे चांगलं बघून रिस्पॉन्स दिला, तर मी काय म्हणत होतो, भजरे तू मना भजरे तू मना पांडुरंग श्रीरंग भजरे मना बदमास सारंगमध्ये, त्याला पुढल्या चरणाची एक पुढे चरण आहे त्याच्यामध्ये एक मी केलेली गंमत, विषयाचे सुख द्वाड तेथे वाटे बहु गोड तेथे वाटे बहु गोड, म्हणजे शब्द एक सूर बदलला की त्याची चाल बदलते आणि वातावरण बदलतं, असे आम्ही प्रयत्न करत असतो आमच्या भजनाच्या माध्यमातून.
0: अच्छा, तुम्ही काही अभंगांना चाली दिल्यात किंवा तुम्ही काही काव्य रचली आहेत का, काय सांगाल त्याबद्दल?
1: मुळात भजनाचा बुवा, मी आधी पहिलं भजनाचा बुवा आहे ही पहिली गोष्ट, नंतर बाकी नाट्यगीत असेल किंवा इतर गाणी असेल मी सगळी म्हणतो. परंतु भजनामध्ये डबल बारीच्या वेळेला आम्हाला कवित्व हे करावं लागतं, स्वतःचं कवित्व करायला लागतं, कारण डबल बारीच्या भजनामध्ये असं असतं की आता लेटेस्ट कुठचं गाणं आलं आहे एक अमुक काय असेल आता जी गाणी आली आहेत त्या गाण्यावरती गजर बसवणे त्या गाण्यावरती काय अभंग बसवणे लोकांचं मनोरंजन पण, तर असं एक मी गाणं बसवलं आहे की ते लोकांना भावलं पाहिजे, लोकांनी त्याचा अर्थ घेतला. तर मी गाणी बरीच लिहिली आहेत पण महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हाय मनामधी नाय दगडामधी, आपण परमेश्वर शोधतो ना जिकडे तिकडे, हाय मनामधी नाय दगडामधी अभिमान तू सोडशील काय, मानवा राम नाम जपशील काय, मानवा राम नाम जपशील काय, हे चार पाच चरण आहेत. आणि शेवटी सांगितलंय किती आले किती गेले किती लोकांनी नाव कमवले, हरिनाम स्मरुनी संत वैकुंठास गेले, केळकर बुवा रे तुम्हा सांगतो रे भक्ती वाचून मुक्ती नाय, मानवा राम नाम जपशील काय.
0: किती छान
1: स्वरचित
0: सुंदर. भजनासाठी हार्मोनियम पायपेटी किंवा ऑर्गन यापैकी जास्ती कोणतं वाद्य त्याला जास्ती सूट होतं?
1: डबल बारी किंवा सिंगल बारीला आपण पायपेटी म्हणतो ना, वरती खुर्चीवर बसून जी वाजवतो ती महत्वाची आहे आणि तीच लोक आम्ही वापरतो, सगळे लोक वापरतात, कारण त्याने भजनाला एक गेटअप येतो बसून आणि खुर्चीवर बसून.
0: अच्छा,
1: भजनाला एक स्वरूप असतो येतो, त्यामुळे आम्ही ती पायपेटी वापरतो. आणि पुन्हा ती 2000 वाजवायला मिळते,

0: त्यांनी वाजवल्यामुळे सगळं ते भरून देतं ना, डबल
1: खरं
0: सूर
1: खरं
0: पडतात.
1: एक माहोल तयार
0: हा,
1: होतो.
0: माहोल तयार, वातावरण तयार होतं.
1: तुम्ही उत्तम पद्धतीने ही सगळी कला जोपासताच आहात, पण त्याचबरोबर पुढच्या पिढीला सुद्धा ही तुम्ही शिकवताय का?
0: होय.
1: कशा पद्धतीने शिकवताय, काय सांगाल तुमच्या गुरु शिष्यांबद्दल काय सांगाल?
0: माझ्याकडे जे शिष्य येतात शिकायला, त्यांना मी पहिलं आधी बरेच लोक 20-25 शिष्य मी तयार केलेत. सगळेच काय पुढे गेले अशातला भाग नाही, पण त्यातले 10-15 लोक पुढे गेले.
1: बर.
0: हरसे गावचे शेजारी आमचा हरसे गाव आहे, ते आनंद तिरुळकडून बुवा आहेत, असे बरेच बुवा आता तयार झालेत. परंतु काय होतं माहिती का, शिकण्याची आवड सगळ्यांना असते, पण निसर्ग सगळ्यांकडे नसतो. त्यामुळे कसं असतं, मी शिकवलं ते घेतातच अशातला भाग नाही, पण जे मला येतं ते त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे लोक तयार केले. आणि आमचे भालावली गावचेच आहेत ते परशुराम गुरव म्हणून, पकवाज सम्राट, त्यांनी सुद्धा मला मदत केलेली आहे. 30-40 वर्षापूर्वी गोष्ट आहे, ते तेव्हा मुंबईला असायचे आणि तिथून आम्ही त्या तार करून बोलवायचो डोबरवारीला. वाजवणारा तेव्हा कोण नव्हता, आता रत्नागिरी जिल्ह्यात काही हजार लोक पकवाज वाजवणारे त्यांनी तयार केले. त्यांना पण मी सलाम करतो या माध्यमातून. आणि खरोखर संगीत, जसे राजा केळकर, रत्नागिरी विठ्ठल मंदिर, त्यांचा हात तर काय बोलायचं काम नाही. त्यांनी पण आम्हाला मदत केली आहे, बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली. आता नवीन लोकांना जर सांगायचं काय म्हटलं, तर माझ्याकडे जे नवीन मुलं शिकायला येतात त्यांना मी सांगतो, पहिलं आधी गाणं म्हण, दोन ओळी मला गाणं म्हणून दाखव, तर मी तुला पेटी आणि काय असेल ते शिकवतो. मग त्यांनी चांगलं गाणं दोन ओळी जरी म्हटलं ना, तर त्याला स्वरज्ञान किती आहे हे मी तपासतो, आणि त्याला त्याला स्वरज्ञान असेल तरच त्याला शिकवण्यामध्ये मजा आहे. नाही तर उगाच आपले दिवस फुकट आणि त्याचे दिवस फुकट असं पण झालंय. पण बरेचसे लोक शिकून गेलेत माझ्याकडून.
1: बरोबर. आता जवळपास 40 ते 50 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतः आहात, तर काळानुसार या क्षेत्रात काही बदल होत गेलेत?
0: हो, झाले. पूर्वीचे आमचे गुरुवर्य आबाघाडी किंवा त्या काळातले त्या पिढीतले जे बुवा लोक होते, त्यांना राग ताल ह्यांना जी काही माहिती नसायची विशेष, फक्त पेटीवर बसून गाणं म्हणणे. आणि नंतर म्हणजे साधारण एक 25-30 वर्षापासून आपले परशुराम पांचाळ बुवा असतील, विलास पाटील असतील, चंद्रकांत कदम बुवा असतील, किंवा आणखी वामन खोपकर असतील, अशी जे पुढची पिढी तयार झाली, त्यांनी भजनामध्ये वैविध्यता आणली. नाट्यगीत असेल, नमन असेल, काय गाण्याचा जो कुठचा प्रकार असेल तो त्यांनी भजनामध्ये आणायचा प्रयत्न केला. मग तेवढं शिकायला लागलं ना आम्हाला, म्हणजे आताच्या बुवांना पण ते सगळं शिकायला लागतं, यायला पाहिजे समोरच्या बुवाने. अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गुलाम अली तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत बरोबर. परवाच एक आमची डबलबारी झाली 2 वर्षापूर्वी, त्या बुवाला मी सांगितलं गझल म्हणून दाखवतो, ती म्हणशील का तू? त्याला म्हणता येत नव्हतं, मी म्हणून दाखवली ना, चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है. म्हणजे हे सगळे गायन प्रकार त्या बुवाला यावे लागतात. आणि नवीन पिढीमध्ये कसं आहे माहिती का, हे संगीताचं ज्ञान, तुम्हाला एवढं सगळं संगीत प्रकार किंवा गाणं म्हणता येणं ही परमेश्वराची इच्छा असायला लागते. बाजारात तुम्ही कितीही पैसे घेऊन जा, तुम्हाला संगीत विकत मिळणार नाही. ते तुमच्या रक्तामध्ये आणि अंगामध्ये आणि गळ्यामध्येच असायला पाहिजे. आणि ज्यांचं असतं त्यांना शिकवायलाच लागत नाही, नॅचरली तो शिकत असतो.
1: तुम्ही या भजनाचं किंवा डबलबारीच्या सादरीकरणाचं काही रेकॉर्डिंग वगैरे केलंय?
0: हो, आपले पंडित अवधूत बाम यांच्या पत्नी अनुया बाम, आम्ही त्यांना प्रेमाने अक्का बा म्हणतो, त्यांनी आणि मी म्हणून हरिभजनाचा मेळा नावाची सीडी एक काढलेली आहे. बाकी एकच सीडी आम्ही काढली, त्याच्यामध्ये मी 10 गाणी, अक्का बामने 10 गाणी वगैरे अशी म्हणून ती सीडी आम्ही दिली.
1: अच्छा. आज ही लोककला टिकवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?
0: तुमचं म्हणणं बरोबर आहे. या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईलच्या या युगामध्ये लोक संगीत विसरलेत. संगीत हा तुमच्या आजारावरचा एक उपचार आहे. संगीत ऐकणं किंवा संगीत बोलणं म्हणजे गाणं, गायन करणं, हा एका संपूर्ण तुमच्या शरीराच्या आजारावरचा एक उपाय आहे आणि लोकांनी तो टिकवला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे आता समजा, आता आमचं समजा वय झालं 67-68, नवीन मुलं तयार व्हायला पाहिजेत, नवीन मुलांनी तो अभ्यास घेतला पाहिजे. पण काय झालं आहे, मोबाईलच्या जगामध्ये लोक सगळ्यालाच विसरत चाललेत. म्हणजे अगदी आई वडील किंवा भक्तिमार्ग, परमेश्वर, संगीत. संगीत एक साधना, संगीत ही उपासना, स्वर महिमा थोर गाध, मी गातो त्याचे पड साध. त्यामुळे नवीन मुलांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये या लोककलेसमोर काही अशी आव्हानं आहेत तुम्हाला काय वाटतं?
0: होय, लोककला कसं, त्याला आता सरकारने पण पाठिंबा दिला पाहिजे, लोकांनीही पाठिंबा दिला पाहिजे, ही लोककला जिवंत राहिली पाहिजे. यासाठी लोकांनी, जसं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये

0: सत्यनारायणाची पूजा म्हटली की लोक भजन ठेवतात. लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा घालतात, त्यालाही लोक भजन ठेवतात आवर्जून. आता भजन ते लोक ठेवतात म्हणून आम्हाला संधी मिळते ना, त्यामुळे ह्या हा लोककला टिकवण्याचा एक प्रकार आहे. त्यामुळे ह्या सगळं डिजिटल आपण मूळ विसरून जाता का म्हणे. माणूस किती जरी मोठा झाला, किती जरी माणसाने पैसा कमवला, आज काय झालं आहे, मोबाईलच्या मागे, नोटांच्या मागे, पैशाच्या मागे आम्ही सगळे धावतोय. त्यामुळे भक्तिमार्गाच्या संगीताच्या माध्यमातून आमची भक्ती आपण परमेश्वरापर्यंत पोचवू शकतो. त्यामुळे ही डिजिटल युग किती जरी युग आणि लोक पुढे गेले तरी लोकांनी हे विसरता कामा नये, आणि ते आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या तरुण बुवांनी ते जतन करून जपून ठेवलं पाहिजे, लोकांपर्यंत दिलं पाहिजे.
1: अगदी जाता जाता विचारते की या कलेने तुम्हाला काय दिलं, तुमच्यामध्ये काय स्वतःमध्ये बदल झाले?
0: चांगला प्रश्न विचारलात. जाता जाता चांगला प्रश्न विचारलात की मला तर एक तर आनंद मिळाला. आज जो 40-45 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझं स्वतःच्या ज्ञानामध्ये, संगीताच्या ज्ञानामध्ये भरभराट झाली माझी. मला अनुभव चिकार आला, लोक मला ओळखायला लागले. आणि आज मी 67 वर्ष किंवा 68 वर्षापर्यंत जिवंत आहे तो या हरिनामामुळे. नशिबाची गोष्ट आहे, पण अनायासे आमचं प्रभूनाम हरिनाम मुखातून येतं आहे. तरी भजन म्हटलं की आमचं किमान 100 वेळा 200 वेळा देवाचं नाव तोंडातून येतच ना, संतांचे अभंग तोंडातून येतात. आणि मला खूप आनंद वाटला, चिकार लोकांच्या ओळखी झाल्या. अगदी आमचे गुरुवर यासारखे पंडित संगीतकार अवधूत अनंत बाम यांची ओळख झाली संगीतामुळे, नाही तर कशाला ओळख झाली असती. आज तुम्ही आम्ही भेटलो या संगीतामुळे भेटलो.
1: खरं कलेने ओळख दिली आहे. आपण संवाद साधतोच आहोत, पण श्रोत्यांना नक्की असं वाटत असेल की एक झलक तुमच्याकडून नक्की ऐकायला मिळावी.
0: आता झलक श्रोत्यांसाठी मी 2 ओळीची दाखवतो. गाणी बरीच आहेत. माझ्या एका मित्राला मी सांगितलं होतं, मी 100 गाणी म्हणतो, तू 100 गाणी म्हणून दाखवायची. तो कबूल नाही झाला, कारण तो मोठा संगीतकार होता, पण त्याला 100 गाणी म्हणता येत नव्हती. तर मी नॉनस्टॉप तुम्हाला 100 गाणी म्हणून दाखवू शकतो. पेटीची गरज नाही, तालाची गरज नाही, बरोबर. या भजनाच्या माध्यमातून मला तालांची ओळख झाली. जपताल म्हणजे काय, त्रिताल म्हणजे काय, रूपक म्हणजे काय, सगळ्याची मला ओळख झाली. काही राग आणि काही असलेल्या ताल्यांची ओळख झाली. तर तुम्हाला एक अजित कडकडेने म्हटलेलं 2 ओळी म्हणून दाखवत.

0: भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, विठ्ठला मीच खरा अपराधी।
1: वा नंदकुमारजी, आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद श्रोत्यांशी साधलात, एक झलकही दाखवलीत। मला वाटतं नक्कीच अनेकांच्या मनात अशी एक या लोककलेविषयी नक्कीच जाणीव चांगली निर्माण होईल आणि ही कला जिवंत ठेवावी म्हणूनसुद्धा प्रयत्न व्हावेत अशी आपण इच्छा धरूया। आणि नक्कीच तुमचा एखादा डबलबारीचा जो प्रत्यक्ष अनुभव घेणं मला वाटतं श्रोत्यांनासुद्धा आवडेल। तर आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते। धन्यवाद, नमस्कार।
2: सर्वांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी,
1: सर्वांना
2: नमस्कार, सर्व श्रोतु वर्गाला नमस्कार, धन्यवाद।
1: धन्यवाद। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।

श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांचा संगीत प्रवास. संवादिका होत्या पूर्णिमा साठे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: शब्दांच्या वाटेवर,
1: शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता

0: आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निशब्दालाही मान द्या.
0: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz वर. सादर करते विवेक वानखडे.

1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 10 वाजलेत, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातलं उंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती वसंत बापट यांची, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: श्रोतेहो, बन्या बापू या चित्रपटासाठी ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर गोढे यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं अनुराधा आणि विजय कुमार यांनी.
1: बाबा, आणा 3,000.
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
2: अरे, आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
2: घे घे.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम अटी लागू.

0: आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट होता धाकटी सून.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत गायलं होतं आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, या सुखानो या चित्रपटातल्या या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: com manga.
1: विशेष कार्यक्रम इनफिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इनफिगो दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं, चित्रपट होता फिजा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: मिशन काश्मीर चित्रपटातलं शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक. श्रोतेहो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत होतं हमारा दिल आपके पास है या चित्रपटातलं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: तुम भी कुछ कहो ना.
4: मैं क्या कहूं, मेरी आंखों में तो सपना ही सपना है.
3: और मेरी आंखों में

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात सुखविंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल यांना. शब्दरचना होती समीर यांची, संगीतकार संजीव दर्शन आणि चित्रपट दिवाने.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

तेरा जादू चल गया या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते समीर आणि संगीतकार होते इस्माईल दरबार.

अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आगाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि हे गीत गायलं होतं बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट यादों की बारात.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.

घरौंदा या चित्रपटातलं रुना लैला आणि भूपिंदर यांनी गायलेलं हे होतं गुलजार यांचं गीत. संगीतकार होते जयदेव.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं अंजान यांचं गीत. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट होता मुकद्दर का सिकंदर. बरं तर श्रोते हो, आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई गो, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टी व्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याशी जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचं असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
1: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
2: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम

0: किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण, असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली. आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची, किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं, ह्याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काहीतरी एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला, ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला, किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार, अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे ही सगळी आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला लागलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आईबाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम,
0: हार्मोनियम वयाच्या तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाही आहे. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्दसुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चालसुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणंच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असंही समज आहे. तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, म्हणजे जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगने जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आहात आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका जबाबदार नाही आहेत. संगीत संयोजक, वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे. म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय

0: यशस्वी आयोजक आहे, तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा. त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो, आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत कॉलेजमध्ये?
0: हा, FYBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं, तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल, तर गझल या गीतप्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खूबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का, विरह आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं, आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिनसारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिनवरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिनवर असेल तर दंग दर डंग दंग दंग दर डंग डंग डंग, हे जे मी आत्ता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे, कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग्स ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते, आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी यूट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकला पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं.

भोईरे सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत

0: असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर,
1: हां,
0: ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि
1: कमाल.
0: 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो. म्युझिक अरेंजमेंटचा, संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हटलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजत आहे आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे तू एका रिहर्सलला ही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता आहे. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं. म्हटलं सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर कारण अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचं आहे तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचं आहे तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचं आहे नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःचं नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद सर हे मी सांगतोय ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखादं व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, ते म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गात आहेत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाही आहे. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते. तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्सवरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता. तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाही आहे, हे आपण रिहर्स नाही केलं आहे, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलं तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाही आहे पण. तर म्हणाले त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो पण आता समोर आणून दिला तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. मग ते म्हणाले नोटेशन वाचताय तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे, माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाले पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, मी ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाही. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं

0: म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत करतायत, तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो. आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता, हार्मोनियम बढाई आहे, हार्मोनियम बढाई आहे, असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्यूम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ द्या, आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला, सरांनी शिकवलं ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं, त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते. आणि मी म्हटलं झालं, आता आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाही आहे. आणि ते जसे जवळ आले जवळ मग मला विचार, काय सहस्रबुद्धे कसं वाटलं? म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं? ते म्हणाले तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला. तुला नोटेशन वाचता येतं, हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं आहे, हार्मोनियम वाजवायचे, दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं? म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं. त्यामुळे त्याचा काय संबंध आहे? मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही. अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला, एका गुरुला माहीत असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये.
0: अगदी.
1: आणि शिष्य अगदी तरतो, म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं, जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस, गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले, तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं?
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता, रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं. म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो. किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट्स त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केली आहेत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय?
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स, म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्म्सशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी, गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती, जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
0: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं, तर जिक्सॉ पझलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझलमधले ते सगळे तुकडे त्या पझलमधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझलमध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असतं. मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजली आहेत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण

0: तीन गाण्याचं संगीत संयोजन करतो, त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो. ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला, जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून, ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
1: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
0: जास्त चॅलेंजिंग
1: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात, कुठे काय वाजायला पाहिजे.
0: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे, ती केर्सी लॉर्ड, सेबॅस्टियन सर किंवा पॅरेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे, त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
1: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
0: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी, त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
1: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
0: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाहीये. म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओमध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्समध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रॅमिंगचा एलिमेंट आला आहे, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रॅमिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओमध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट वोकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रॅमिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रॅमिंगचा कुठला भाग आपल्याला हवा आहे, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेल्या गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंडपेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रॅमिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं, ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रॅमर्स जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं, तेही मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने, सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे सिनियर्समध्ये माझे गुरुजी स्वतः, अनिल मुले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते, अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात, तसं करून चालणार नाही. कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं, तुम्ही फार फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी, थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण

0: लिखाण करू शकाल, अजून चांगला येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल, अजूनही चांगला येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूममधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते कळत नाही हा कुठला सूर येतो, तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोरचा पटकन वाजून बघूया कुठला येतो, आणि आम्ही हार्मोनियम जवळ जायचो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. म्हणजे मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो, हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गरबाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय, गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो, तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगपर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्याच्या हातात पण सगळे धावतायत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावासा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स्ड म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं, किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं, आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ, आणि सर म्हणाले काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुला, म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे, मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर, ते म्हणाले तू अपकमिंग आहेस, म्हटलं हो, म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला, ते म्हणाले तू अवॉर्ड घ्यायला ये तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल, तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता या मुलाला ओळखत नाही आहात पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मोहिलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा

0: अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे, आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्यासमोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: मंडळी आता आपण ऐकूया स्मृतीवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग. अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. स्मृतीवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतःसुद्धा भाज्यांची देठं, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारत आहेत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हां या

0: याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का, मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात, मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खोडली आणि ते देठ असं दिसत होतं, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की ही छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे, पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं. तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडंसं वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती ही अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, तर त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा,
0: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता. आणि मग तिथे असे
1: पॉकेट्स
0: केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या. आणि ब्लॅकला मला वाटत की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असे, त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधीच ठरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे,
1: त्या वेळेला सुचलं तर सुचलं
0: नाही तर नाही, मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात, म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो, तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे, मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
0: नाही अरे ते झालं रे झालं, मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरलं की सगळं नंतर भाज्या फोडणीला जातात. त्यानंतर
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस, काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला. तर आता
0: मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे, तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात फिलॉसॉफी, की मला वाटत नाही कोणी वाचत असते, तर मी असं म्हटलं आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर 1-2 जणांना पाठवली, मग मी नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना, ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
1: बरं,
0: असा असतो तो प्रकार.
1: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते तर सांगाल का?
0: तसं ना मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी एक वेगळा असतो प्रकार आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं, आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्यासमोर नाही येतात ना आकाशवाणीचे, आणि तरीसुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, तर हा मला जरा खरा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते, आपण असं करूया आता, म्हणजे मला आत्ताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय वसंत ऋतू, तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही, की बघा आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेले त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला, मग हळूहळू त्याच्या बाळ कैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा, हा जो सगळा बदल आहे

0: हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय, किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय, तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा. आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसेल, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
1: बरोबर, म्हणजे वसंत ऋतू तुम्ही एक आंबा पाहिला.
0: अगदी बरोबर, म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहेत त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
1: कोणाला कुठे लाल फुललेला पळस दिसेल,
0: पांगारा दिसेल. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण येईल, काहीही असू शकतं. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
1: अच्छा,
0: तुमच्यासाठी ते ठेव. आपल्याला काही कुठे मोठं साहित्यिक मूल्य नको आहे त्या सगळ्यासाठी. स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतूबद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिरबद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतूमधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः. पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता.
1: कविता आठवू शकते,
0: त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही एकावर लिहा, नाहीतर सहा ऋतूंवर लिहा. आणि हे सगळं वैयक्तिक,
1: किंवा एका वेळेला सहा ऋतूंचं काढण्याची गरज नाही.
0: झालं, काहीच हरकत नाही, जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
1: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा काही विचार करता.
0: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातले येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता. त्या एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला, आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली. आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
1: अरे वा,
0: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान
1: आवडलं सगळ्यांना.
0: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
1: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
0: अगदी अगदी.
1: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
0: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीत यावरच आपण बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
1: बरोबर, ती गाणी अगदी
0: पटापटतीनंतर
1: पाण्यातले पाहगदी
0: सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवतात. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना. तर त्यामुळे आपण थोडस त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे गायल्या होत्या. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या. तर आपण ना 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैरफिल्मी.
0: त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की आशाताईंच्या आपण गझला होत्या त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. 2-3 कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा?
1: हो.
0: बर, आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही,

0: पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले
0: शब्द आपल्या भाषेमध्ये अगदी येतात, ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन, तर हे जे शब्द आहेत मला आता तुम्ही त्याचा मूळ मराठी शब्द सांगा. पो
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन, अग्निरथ, जलविश्राम वगैरे.
0: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधे उदाहरण दिली की असे शब्द
1: आठवायचे,
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत, आपण ते सर्रास वापरतोय. हा म्हणजे कप, ग्लास, हे जे असे आहेत असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा म्हणजे लिहा.
1: तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द वगैरे असं नको अजिबात.
0: कळलं का?
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट,
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही म्हणा. असे शब्द लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वहीत डायरीत उतरवून काढा.
1: बापरे, खूप सोपं आहे.
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 एक शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील. तर श्रोते हो, असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन, मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा

0: विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं येळकोट येळकोट जय मल्हार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी.

0: फुलराणी चित्रपटातलं गीत आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं होतं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं आणि गीतकार गुरु ठाकूर. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम आता संपला. 1:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर 1:40 आपण ऐकणार आहोत जालना जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी NK प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे.

हे राय यांनी लोकसभेत मांडलं. तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जयसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 547.97 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध आणि पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 18,792 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 470 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 75 कोटी आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमासाठी 2.97 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मागील 3 रखडलेल्या कामांचा आढावा घेत कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे

0: आदेशही देण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18,792 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 116,04,88,000 रुपये रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 2,03,283 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 1,07,505 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 68,347 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 6,500 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपातली पिकं कोमेजू लागली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 384.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68% इतकं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. शासनानं 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांबाबत मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, तसंच एलनिनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामं आणि अतिवृष्टीमुळे बाधित योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडे उपवर्गीकरण रद्द करून SC समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याच मागणीसाठी जाफराबाद, परतूर, भोकरदन, अंबड, बदनापूर इथंही काढण्यात आलेल्या मोर्चात आंबेडकरी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातल्या भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान जालना शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

प्रतिभा पायगावकर यांनी गायलेलं हे गीत प्रवीण दवणे यांचं होतं आणि संगीतकार भूमानंद भोगम. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया प्रेमचंद यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आधुनिक साहित्यात पत्रलेखनाला एक साहित्य प्रकार म्हणून स्वीकारलं गेलंय, पण त्याचं महत्व अद्याप आपल्याला पटलेलं दिसत नाही, कारण या साहित्य प्रकाराचा कोणी गंभीरपणे अभ्यास केलेला नाही. तरीसुद्धा साहित्यिकांच्या पत्राचं संकलन मधूनमधून प्रकाशित होत असतं. आज आपण प्रेमचंद यांच्या पत्रांच्या संदर्भात बोलणार आहोत. प्रेमचंद यांच्या पत्राचं संकलन करण्याचा पहिला प्रयत्न भीष्म साहनी यांनी 1942 सुरू केला होता, पण त्यात त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. या क्षेत्रात प्रेमचंद यांचे पुत्र अमृतराय यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यांनी 1962 प्रेमचंद यांची पत्र चिठ्ठी पत्री या नावानं 2 खंडात संकलित केली आहेत. अमृताय यांनी या पत्रांचा प्रेमचंद यांचं चरित्र लिहिताना भरपूर उपयोग केला. प्रेमचंद यांच्या उपलब्ध 700 पत्रातून त्यांच्या जीवनातील अनेक घटनांवर प्रकाश पडतो. या पत्रातून त्यांचं साहित्यिक मित्र, त्यांच्याशी असलेले त्यांचे संबंध, तसंच त्यांच्या साहित्याबद्दलची प्रामाणिक माहिती आपल्याला मिळते. या पत्रांचं या दृष्टीनेही महत्त्व आहे की त्यात त्यांचे अनुभव आणि विचार पूर्ण इमानदारीनं व्यक्त झालेले आहेत. त्या पत्रातून त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा दृष्टिकोन

0: असं त्यांचा आत्मा झळकतो. प्रेमचंद यांच्या पत्रातून त्यांचं जीवन, साहित्य, विचार तसंच योग यांचं प्रामाणिक चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि त्यातून त्यांची जिवंत प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रेमचंद यांच्या जीवनासंबंधी आणि साहित्यासंबंधी या पत्रातून खूप गोष्टी आपल्याला कळतात. दयानारायण निगम यांना लिहिलेल्या 281 पत्रातून त्यांचं पहिलं लग्न, प्रेमचंद हे नाव त्यांनी कसं ग्रहण केलं, मुलांचे जन्म आणि मृत्यू, मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण, नोकरी आणि बढती, प्रेस सुरू करणं, त्यांचं आजारपण इत्यादी त्यांच्या जीवनातील घटनांचा उल्लेख आढळतो. महात्मा गांधींच्या विदेशी कपड्यावरील बहिष्कार आंदोलनात प्रेमचंद यांच्या पत्नी शिवरानी देवी देखील पिकेटिंग करताना तुरुंगात गेल्या. यावर 15 नोव्हेंबर 1930 जैनेंद्र कुमार यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, माझी पत्नी पिकेटिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात गेली, तिला 2 महिन्यांची शिक्षा झाली, कालच निघायला लागला. इकडे 15 दिवसापासून मी त्रासलो आहे. मी तुरुंगात जाण्याची मानसिक तयारी केली होती पण तिनं स्वतः तुरुंगात जाऊन माझा रस्ताच बंद केला. याच प्रकारे ते प्रगतीशील लेखक संघाच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष बनू इच्छित नव्हते हे देखील त्यांच्या पत्रव्यवहारातूनच आपल्याला कळतं. तर त्यांच्या शेवटच्या आजाराच्या वेळची त्यांची मानसिकता त्यांच्या 5 ऑगस्ट 1936 पत्रातून आपल्यापर्यंत पोहोचते. ते पत्र त्यांनी दयानारायण निगम यांना लिहिलं होतं. प्रेमचंद यांच्या पत्रव्यवहारातून त्यांच्या साहित्यासंबंधी अनेक ज्ञात अज्ञात तथ्य आणि माहिती मिळते. त्यांच्या पत्रातून आपल्याला कळतं की रंगभूमीमधील सोफिया ही ॲनी बेझंटचे प्रतिरूप आहे. प्रेमचंद यांनी 7 मे 1932 या दिवशी सीतामाऊचे महाराज डॉक्टर रघुवीर सिंग यांना लिहिलेलं पत्र प्रतिज्ञा या कादंबरीचं रहस्य उघड करतं. प्रेमचंद यांची पत्र ही वास्तववादी घटना आणि माहिती यांचं भांडार आहेत. प्रेमचंद यांच्या साहित्याची मूळ प्रेरणा स्वराज्य प्राप्ती आणि देशप्रेमाची भावना हीच होती. पंडित बनारसीदास चतुर्वेदी यांना 3 जून 1930 लिहिलेल्या पत्रात ही भावना स्पष्ट शब्दात प्रकट झालेली आहे. या विवेचनावरून प्रेमचंद यांची पत्र किती महत्वाची आहेत हे आपल्या लक्षात आलं असेलच. ज्यांना कुतूहल आहे त्यांनी त्यांची मूळ पत्र वाचली पाहिजेत असं मला वाटतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रेमचंद यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे कणगर लागवड. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, मानवी आहारामध्ये जी महत्वाची पिकं असतात त्यामध्ये कंद पिकांना अतिशय महत्व आहे. आपल्या भारतामध्ये कंदवर्गीय पिकांमध्ये कणगर हे एक महत्वाचं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेलं आणि पौष्टिक असं कंदवर्गीय पीक आहे. आपल्या कोकणामध्ये या पिकाला काटे कणगर, कणगी, कणगे, काटेण अशा स्थानिक नावांनी ओळखलं जातं. मंडळी, कणगराच्या कंदामध्ये पोषण मूल्य मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे उकडून, भाजून, शिजवून अशा वेगवेगळ्या प्रकारे कणगराचा आहारामध्ये वापर करणं फायदेशीर ठरतं. उष्ण आणि दमट हवामानात या कणगराचे कंद चांगले पोसले जातात. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असणारी मध्यम ते पोयटायुक्त जमीन या पिकाला उपयुक्त असते. कोणत्याही जातीच्या कणगराची निवड करताना त्याचं बेणं हे निरोगी असावं. मध्यम आकाराचं 70 ते 100 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. ज्या ठिकाणी पाणी देण्याची हमखास सोय आहे अशा ठिकाणी सरी पद्धतीचा अवलंब करून कंदाची लागवड करावी. गादीवाफा पद्धतीचा अवलंब केला तर खड्ड्यातील माती काढून त्यामध्ये बेण्याची लागवड करावी आणि मातीनं झाकावं. लागवडीसाठी 90 बाय 30 सेंटीमीटर आकाराची शिफारस केली जाते. लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावं. पावसाळ्यामध्ये पावसाच्या वरंब्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर कंदाची लागवड करता येते. 1 हेक्टर लागवडीसाठी 2.5 ते 3.5 टन बेणे कंद लागतं. वेलाची वाढ आणि कंदाचं पोषण चांगलं

हवं. यासाठी भरखतांच्या जोडीला जोर खतांची सुद्धा आवश्यकता असते. सेंद्रिय खतही शेतामध्ये पसरून देण्यापेक्षा लागवड करायच्या खड्ड्यातच दिली तर जास्त फायदा मिळतो. कंद जमिनीत पोसण्याकरता जमीन भुसभुशीत असावी, त्यामुळे गवत, पालापाचोळा, शेणखत यासारख्या सेंद्रिय पदार्थांवर जास्त भर द्यावा. कणगराच्या वेलीला आधाराची गरज असते. हा आधार वेली चांगल्या पसरण्यासाठी आणि पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी दिला जातो. कंदांना कोंब फुटल्यानंतर वेलीची वाढ झपाट्याने सुरू होते. सरी पद्धतीनं कंदाची लागवड केलेल्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यावर माती ओढून लागवड केलेल्या सरीचं रूपांतर वरंब्यात करता येतं. तसंच खड्डा पद्धतीनं लागवड केलेल्या ठिकाणी खड्ड्यावर मातीची भर द्यावी, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा नवीन तयार झालेल्या सरीमधून होतो. या वरंब्यावर आच्छादन केलं तर तणाचं नियंत्रण होतं, जमिनीचं तापमान योग्य राखलं जातं आणि वरंब्याची धूप होत नाही. लागवडीनंतर खतांचा हप्ता देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारता येतात. साधारणतः या पिकावर किडी किंवा रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, पण वाढीच्या वेळी पानं कुरतडणारी अळी तसंच पानावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी दिसून येतो. या किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 14 मिलीलिटर आणि कार्बोइंडेझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वारा शांत असताना फवारणी करावी. कंदावर सुद्धा खवले किडीचा प्रादुर्भाव शेतामध्ये तसंच साठवणुकीच्या वेळी दिसून येतो. त्यासाठी कंद लागवडीपूर्वीच मोनोक्रोटोफोस या कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये कंद बुडवावेत आणि नंतर मग लागवड करावी. लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. लागवडीनंतर जातीनुसार 6 ते 7 महिन्यानं वेलीची पानं पिवळी पडू लागतात. यावेळी वेली वेगळ्या करून नंतर कंदाची काढणी टिकावाच्या सहाय्यानं खोदून करावी. तर मंडळी, चांगले व्यवस्थापन केले तर कणगराचे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पन्न सहज मिळू शकते. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत कणगर लागवड या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात COPD असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर COPD पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये COPD एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो, परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा असेही लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही COPD म्हणतो.

0: अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहे ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही, आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकाळीन असतो. याच्यासाठी लाईफ लाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण COPD हा खूप कॉमन आजार आहे, आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफ लाँग दम, खोकला, आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे, आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
1: डॉक्टर, आपण इन्फेक्शन्सचा पण उल्लेख केला होता, तर श्वसननलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
0: आपली जी श्वसननलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनलिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनलिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात, नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात, कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ, माती, प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसननलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोतेहो, श्वसननलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसनरोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्त्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच

0: लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल, पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला, तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात, बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थिंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं, तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत, तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्या. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकलात. श्रोत्या हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 वाजतायत. आता ऐकूया दोपहर समाचार हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू की विपक्ष से अपील. गृह मंत्री अमित शाह को संसद में उठाए जा रहे मुद्दों पर बिना शोर शराबे के वक्तव्य देने दें. अधिकरणों के कामकाज में पारदर्शिता और कुशलता बढ़ाने के लिए लोकसभा में अधिकरण सुधार विधेयक पेश किया गया. 3 अन्य विधेयक भी पेश. झारखंड में भर्ती परीक्षाओं में कथित अनियमितताओं के विरोध में विद्यार्थियों का विधानसभा की ओर मार्च. हर घर तिरंगा अभियान के अंतर्गत देश भर में तिरंगा रैलियों का आयोजन. पूर्वी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड और पश्चिमी मध्य प्रदेश में आज मूसलाधार वर्षा का ऑरेंज अलर्ट. आज विश्व सिंह दिवस है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा भारत में एशियाई शेरों की आबादी बढ़ रही है और उनके पर्यावास में विस्तार हो रहा है. अब समाचार विस्तार से. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने आज कहा कि सरकार विद्यार्थियों के विरोध प्रदर्शन और इससे जुड़े मुद्दों पर संसद में विस्तृत चर्चा के लिए तैयार है. संसद परिसर में संवाददाताओं से बातचीत में श्री रिजिजू ने ये बात कही.
4: छात्र आंदोलन पर स्टूडेंट्स के लिए, युवाओं के लिए पूरा डिटेल में चर्चा दिल्ली में और देश भर में जो भी छात्र से संबंधित अभी जो भी आंदोलन चल रहे हैं उसका चर्चा हो सकते हैं। मेरा अनुरोध है कांग्रेस पार्टी और विपक्ष के साथियों को कि जब छात्र

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश एकतालात. अब तो बडी द्रुत ख्याल तीन तालात. खेलो खेलो नंदलाला त्यांना तबला साथ सौरभ हिवरेकर यांची. संवादिनी अतुल फडके. उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन आपण ऐकलं, राग भीमपलास. त्यांना तबला साथ सौरभ हिवरेकर यांची होती, संवादिनी साथ केली अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
2: नौसेना स्वरवंदना.

आकाशवाणी मुंबई, नमस्कार. मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्ण

यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं

0: उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता, सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही त्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सक्तवसुली संचालनालयानं सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, गीत संध्यामध्ये आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

पुरण शिवा यांनी गायलेलं हे गीत होतं जर्नी प्रेमाची या चित्रपटातलं. गीतकार आणि संगीतकार होते विमल कश्यप.

0: हंसिका अय्यर यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं मितवा या चित्रपटातलं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.

0: आदर्श शिंदे आणि सहकारी यांना आपण ऐकलत प्रेम संकट या चित्रपटासाठी. गीतरचना होती शरद बावस्कर यांची, संगीत होतं विशाल एस वानखेडे यांचं.
1: शब्दांच्या वाटेवर.
2: शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
1: श्रोतेहो, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निःशब्दालाही मान द्या.
1: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोतेहो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

प्रियांका चोप्रा यांनी गायलेलं हे गीत होतं व्हेंटिलेटर या चित्रपटातलं. ही गीतरचना होती मनोज यादव यांची, संगीत होतं रोहन रोहन यांचं.

अरमान मलिक आणि शालमली यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं जग्गू आणि जुलियट या चित्रपटातलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं हे गीत.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेल्या मुंबई पुणे मुंबई 3 चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

बोलू लागली तर याविषयीच्या गप्पा आणि गाणी निवेदन मैथिली जगताप यांचं. चला तर मग युवावाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं? चंद्र आपल्या मागे का येतोय? मासा झोपतो का? इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आईबाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाही आहे, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं

नियोजन कसं करायचं? आणि कधी कधी तर रात्री उशिरा हा झोप का लागत नाही आहे, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का, हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं. पण याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते, ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचं आहे, प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत. आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय, फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न, कदाचित दोन्ही.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही. मित्रांनाही नाही, आईबाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही. पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो. मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात. प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती, कधी आशा, कधी गोंधळ, तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी. काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही. बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो. आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. एखादा स्वतःची ओळख शोधत असतो, तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनःशांती, तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना. मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये, तर ती जगण्याची वृत्ती आहे. जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत, या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झालीये. हे वेगळं करता येईल का? किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते. प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्त्वाचा. विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी, म्हणजेच

आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण खरंच जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आवाज असता तर ती कदाचित आपल्यावर हसली असती, काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याचवेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती. तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्यालाच माहीत असतात. म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये, पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवत आहे. किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये, पण इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहिती आहे. किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाही आहेत, पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय. आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते. मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं, पण त्याबरोबर सर्च हिस्ट्रीसुद्धा बदलत जाते, म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत, ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय आहे ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय, पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते. एका क्लिकवर हजारो उत्तरं मिळू शकतात, पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा, पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या, पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल, पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही आ, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि

स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापेनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: and the top two teams from each of the two crossover pools advancing directly to the semifinals. Belgium and the Netherlands will jointly host the tournament from the 15th to 30th of this month. India's men have been drawn alongside England, Pakistan and Wales in Pool G, while the Indian women will face China, England and South Africa in their Pool D campaign. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 6:10:30 झालेत. गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया हिंदी चित्रपटातली गाणी.

सचेत टंडन यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं हे गीत होतं कबीर सिंग या चित्रपटातलं. संगीत होतं सचेत परंपरा यांचं. गीत बहारमध्ये आता ऐका. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे गरिमा वहाल आणि सिद्धार्थ सिंग यांची. संगीत विकी प्रसाद यांचं.

तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत शेतीत जनावरांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर याविषयीची माहिती, तसंच ऐकाल हवामानावर आधारित कृषी सल्ला. कार्यक्रमाच्या निवेदिका गायत्री भरणकर आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 ऐकाल हिंदी सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. तसंच 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ऐकाल रजनीगंधा हा कार्यक्रम. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राशिद खान यांनी गायलेला राग जोग कंस आम्ही प्रसारित करू. 11:00 हिंदीतून. 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार अर्थात 11 ऑगस्ट 2024 पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये पिकांमधील तणांचं व्यवस्थापन याविषयी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात श्वासनलिकेशी संबंधित आजार डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर या कार्यक्रमात जलसंवर्धन काळाची गरज सहभाग गौरव अंबारे यांचा. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 काल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 ऐकाल भावधारा. श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले यांचं. सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात कृषी पर्यटनातून रोजगार संधी याविषयी डॉक्टर मंदार पुरी यांच्याशी ऋचा गद्रे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये ऐकाल 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही मालिका लेखन कोमल कुंभार यांचं, तसंच दायित्व समाजाचं याविषयी अनघा पेंडसे यांची मुलाखत ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 ऐकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:08 ऐकाल गझल. 7:09 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. तसंच 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका संतोष नायक यांनी गायलेलं हे गीत.

0: संतोष नायक यांना आपण ऐकलत. गीतकार आणि संगीतकार होते अरुणभाई शहाडकर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0700 999 1827. नियम वाटी लागू.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत होतं कुमार धनावडे यांचं. संगीतकार होते अभिजीत राणे.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: शैला चिखले आणि वीणा बामणे यांनी गायलेलं हे गीत होतं काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांचं. संगीतकार होते विजय कठीण.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: सामान झिल्ल का ना? अरे त्या पोरांना बघा, अरे त्यांना माधुरची विजुरची झिल्ली का नाही?

0: थोड़ा सर्दी पर छे रात नू हंसते मधु पारुआ पूजन करा अंत पड़ाते धरा वर्ती कर वर्ती दृष्टा दृष्ट मधुवरा न करता।
1: श्रीकांत नारायण यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं विजय कठीण यांनी। लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनी उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर SPS रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं

0: रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
5: नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
6: थांब मुद्दू.
5: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
6: तुला कळलं ना? रिलॅक्स.
5: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
6: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
5: कूल रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
7: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी.
3: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंत संसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंत संसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटात जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंत संसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. अशी एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27-30% मुलांना पोटात जंत असतात. आणि ही जी समस्या आहे, हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय, पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं, हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय. पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारणं मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं म्हणजे जिथे जलनिसरण चांगलं नाहीये, जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावामध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात, शौच केली जाते, म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते, ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यांनी जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअरफूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ हेच पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली ही जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं. आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे, ते मुलांच्या आतडीमध्ये असतं. आणि जेव्हा जे काही न्यूट्रियंट गोष्टी आहे, जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात, त्याच्यामुळे मुलाला ते न्यूट्रिशन कमी मिळतं, मुलाला तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काही स्पीशीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतो. भारतात एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अनिमिया मुक्त भारत. त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्यांनी जी जंत असतात की ज्याचे जे आपलं रक्त शोषतात त्यांचा नष्ट केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंत जर जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही मुलांमध्ये असतं तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतो आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं, पोट फुगणं, पोटात दुखायला लागणं, तर हे सगळं राऊंड वर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नेमाने जंतुनाशक औषधं म्हणजे जे राऊंड वर्म्स म्हणतो आपण म्हणतो त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटने नॅशनल डिवर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर 6 महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर 6 महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते 6 ऐवजी 12 महिन्यांनी देऊ शकतो पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे. 23-24 महिन्याच्या एज पर्यंत जास्त महत्वाचं आहे. कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं, स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिक अधिक केला तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, लहान

0: रोगांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जनतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनेमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनेमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
1: जंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल, ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित

0: ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही. आणि जर वय 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रेपरेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये 5 ml मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते. जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते मग अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत. आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो फेब्रुवारी 10 आणि ऑगस्ट 10. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयन आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं आणि यातलं 1 ml आठवड्यातनं 2 वेळा दिलं जातं. असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात. आणि हे कोण देतं तर अंगणवाडी वर्कर्स आशा हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना एक गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयन आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल. आणि 10 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना एक गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयन आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळतं. आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळं जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्लिमेंट लोह हे दिलं जातं लोहाच्या गोळ्या किंवा सिरप आणि ते 2 मिलीग्रॅम पर केजी पर डे असं दिलं जातं. आणि हे सगळं करताना आपल्याला ह्याच वयोगटात जंताचा त्रास होतो त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल ही वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दिलं जातं. तर नुसतंच जंत प्रतिरोधक औषध न घेता त्याबरोबर जर अनिमिया असेल तर आयर्न आणि फॉलिक ऍसिड सुद्धा सरकारमार्फत जे मोफत दिलं जातं ते अनिमिया मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रॅमचा फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंत संसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते. म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत

0: बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
1: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वर्म, हुक वर्म, विप वर्म आणि पिन वर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्यासाठी समजावून सांगणे गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अनवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नख वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, त्या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे अंगातलं रक्त कमी होत असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून जर लोहचं प्रमाण कमी दिसत असेल तर त्याच्यावर जे उपाय योजना आहे लोहयुक्त गोळ्यांची ती घेणं जरुरीचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो आपण राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस साजरा करत आहे त्याच्या अंतर्गत शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये मोफत औषध जे मिळतं ते औषध घेणं गरजेचं आहे. कधी कधी जंताचं प्रमाण आतड्यांमध्ये खूप जास्त झालं तर आतड्यात अडकून त्याचा गोळा होऊन मुलांना त्रास होऊ शकतो आणि ही एक बाब अशी आहे की त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेणं मुलांना अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक, शिक्षक व घरातील तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधित व्यक्तींना याबाबत जागरूक राहून योग्य ते समुपदेशन व इलाज करणे गरजेचे वाटते. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी सर्वात सोपा, सुरक्षित व प्रभावी उपाय म्हणजे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनी जंतनाशक औषध वर्षातून 2 वेळा घेणे व तंदुरुस्त राहणे हाच संदेश देता येईल.
0: श्रोते हो, आजची लहान मुलं हेच देशाचं भविष्य घडवणारे उद्याचे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या समस्याही गांभीर्यानं सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. इतकंच श्रोते
2: वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका गायत्री भरणकर, सादर करते विवेक वानखडे.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण

शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026। मंडळी, आपण सध्या जी शेती करतो आहे ना, त्यामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं किंवा संकरित वाणं यांचा आपण सर्रास वापर करतो. तसंच पॉवर टिलर, ट्रॅक्टर अशा काही आधुनिक अवजारांचा सुद्धा आपण वापर करतो आहे. सुरुवातीला आपल्याला वाटलं की पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे, पण तरीही सततच्या वापरामुळं नैसर्गिक साधनसंपत्तीवर, तिच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम दिसून येऊ लागलाय. म्हणजे काय? तर जमिनीतल्या सेंद्रिय कर्बामध्ये घट व्हायला लागली आहे, जमिनीची धूप व्हायला लागली आहे, जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास व्हायला लागलाय, मातीचं किंवा पाण्याचं प्रदूषण होऊ लागलंय, तसंच जमिनीतले उपयुक्त जीवाणू जे असतात ते सुद्धा नष्ट होऊ लागले आहेत. म्हणूनच आता आपण शाश्वत अशा शेतीकडे वळलं पाहिजे. शाश्वत शेतीमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर केला जातो आणि पर्यावरण प्रदूषण कमी करून निसर्गाचा समतोल राखायला मदत केली जाते. मंडळी, शाश्वत शेतीची ही जी संकल्पना आहे ती जर आपण नीट लक्षात घेतली ना, तर निसर्गातल्या वेगवेगळ्या तत्वांवर ती आधारलेली आहे हे लक्षात येईल. रासायनिक खतांचा वापर न करता किंवा अगदी कमीत कमी करून कृषी उत्पादनावर निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा योग्य पद्धतीनं शेतामध्ये वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी शेतातलं तण, धसकटं, काडी कचरा कुजवून सेंद्रिय खत आपण तयार करायचं. याचबरोबरीनं आपण ज्याच्याकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहतो ना, त्या पशुधनाचा सुद्धा आपण वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण आपल्याकडे जनावरांची पैदास मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यापासून निर्माण झालेले जे टाकाऊ पदार्थ असतात त्याचं आकारमान थोडं कमीच असतं, परंतु त्याची दुर्गंधी असते, त्यामुळे आपल्या प्रदूषणामध्ये वाढ होत असते. यासाठी अशी उपाययोजना करायची की जनावरांच्या अवशेषांचा शेतीमध्ये पुरेपूर वापर करायचा. जनावरांचे अवशेष कोणते? तर त्यांचं मलमूत्र, गोठ्यातले अर्धवट खाल्लेल्या चाऱ्याचे अवशेष, तसंच जनावरांची हाडं, कोंबड्यांची विष्ठा इत्यादीपासून सेंद्रिय खत आपण तयार करू शकतो. मंडळी, जनावरांपासून वर्षाला साधारणत 1000 दशलक्ष टन शेणाची निर्मिती होत असते. पण काय झालंय, सरपण म्हणून आपण शेणी तयार करतो आणि त्या जाळतो. म्हणजेच हे शेण जाळलं गेल्यामुळे खताच्या वापरासाठी जे शेण आवश्यक असतं ते नष्ट होतं. तसंच गोठ्यातून जेव्हा आपण शेण गोळा करतो तेव्हा अर्ध अधिक शेण हे मूत्राबरोबर किंवा पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा वाहून जातं. त्यामुळे जमीन आणि पाण्याचं प्रदूषणही होत असतं, तसंच रोगराई पसरण्याचा सुद्धा धोका असतो. यासाठीच जनावरांच्या मलमूत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून चांगल्या प्रतीचं शेणखत आपण तयार करू शकतो. जनावरांच्या शेणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतं. तसंच इतरही काही अन्नद्रव्यांचा समावेश शेणामध्ये असतो. यामध्ये चुना, मॅग्नेशियम, तांबं, जस्त, मॅंगनीज, लोह ही अन्नद्रव्य दिसून येतात. मंडळी, आता आपण या निरनिराळ्या प्रकारच्या जनावरांच्या शेणापासून किंवा त्यांच्या अवशेषापासून जे सेंद्रिय खतं तयार करता येऊ शकतात त्याबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आपणा सर्वांना माहीत असलेलं म्हणजे शेणखत. शेणखत हे एक पारंपरिक असं सेंद्रिय खत आहे आणि शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकतं. जनावरांच्या गोठ्यातल्या शेणामध्ये जनावरांचं मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्याचे अवशेषसुद्धा असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्या जनावरांचं मूत्र शोषून घेता येऊ शकतं. ती माती जर शेणखताच्या खड्ड्यामध्ये शेणाबरोबर टाकली तर त्याची प्रत सुधारली जाते. खड्डा पद्धतीने 10 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये सर्व अवशेष खड्ड्यामध्ये थरावर थर रचून भरावेत. प्रत्येक थरावर पुरेसं पाणी सुद्धा शिंपडावं. खड्ड्यामध्ये वर 30 ते 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत खड्डा भरून घ्यावा आणि मग मातीचा जाड थर देऊन शेणकाल्यानं सारवून तो खड्डा हवाबंद करावा. 2 महिन्यानंतर खड्डा उसून कुजलेल्या शेणखताचा शेतात घालायला लगेच उपयोग करून घ्यावा. या चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये साधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाश हे बऱ्याच प्रमाणात असतं. तसंच शेणखतातील अन्नद्रव्यांचं प्रमाण शेणाच्या प्रतीवर सुद्धा अवलंबून असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. शेणखतामध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त व्हावी म्हणून पेरणीपूर्वी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतानाच शेणखताचा वापर करावा.

शेणखत साधारणत 45 बैलगाड्या आपल्या पिकाला दिलं गेलं तर 1 हेक्टर क्षेत्रामध्ये अंदाजे 112 किलोग्रॅम नत्र, 56 किलोग्रॅम स्फुरद आणि 112 किलोग्रॅम पालाश घातला जातो. मात्र ही संपूर्ण मात्रा खतं घातलेल्या हंगामामध्ये उपलब्ध होत नाही. त्यातील नत्राची उपलब्धता फारच कमी असते, म्हणजे 30% कमी असते. सुमारे 60-70% स्फुरद आणि 75% पालाश त्या हंगामामध्ये उपलब्ध होऊ शकतो. उरलेली जी अन्नद्रव्ये आहेत ती पिकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामात सम प्रमाणात मिळू शकतात. मंडळी, आपल्याकडची उष्ण दमट हवा जर लक्षात घेतली तर जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन वेगानं होतं आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी होत जातं. म्हणूनच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांचं भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय खताचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. शेणखताचं प्रमाण सर्वच पिकांना सारखं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे. जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांना शेणखताचं जास्त प्रमाण द्यावं. तसंच 2 किंवा 3 पिकं ज्या शेतामध्ये घेतली जातात तिथंसुद्धा हे शेणखताचं प्रमाण जास्त घालणं अपेक्षित असतं. याउलट कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये किंवा वर्षातून एकच पीक घेतलं जातं अशा शेतामध्ये शेणखताचं प्रमाण कमी केलं तर चालू शकतं. या खतात जी अन्नद्रव्ये असतात त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत शेतात निल्यावर पसरवून मातीमध्ये मिसळून घ्यावं. मंडळी, जनावरांच्या ताज्या शेणामध्ये सम प्रमाणात जर पाणी मिसळलं आणि तयार केलेला जो शेणकाला आहे तो गोबर गॅस संयंत्रात वापरला तर प्रक्रिया होऊन शेणकाल्याच्या कुजण्यानं तयार होणाऱ्या गॅसच्या मिश्रणामध्ये 50-60% मिथेन वायू येतो, 30-40% कार्बन डायऑक्साईड आणि 5-10% हायड्रोजन वायू येतो. तसंच 4-6% नायट्रोजन वायूसुद्धा मिळू शकतो. या प्रक्रियेमध्ये नत्राचा ऱ्हास फार कमी प्रमाणात होतो आणि स्लरी कुजण्याच्या क्रियेमध्ये कर्ब नत्राचं गुणोत्तर हे 15-20% कमी होतं. त्यामुळे गोबर गॅस स्लरी सुकवून त्यामधल्या पाण्याचं प्रमाण हे कमी करून शेतामध्ये जर घातलं तर किंवा खड्ड्यात साठवून नंतर शेतात घातलं तर गोबर गॅस संयंत्रातून बाहेर आलेल्या शेणामध्ये चांगल्या प्रकारची अन्नद्रव्य मिळू शकतात आणि भात पिकाला याचा खूप चांगला उपयोग होतो असं दिसून येतं. मंडळी, शेणखताप्रमाणेच मूत्रखताचा वापर करणंसुद्धा खूप फायदेशीर आहे. जनावरांचं मूत्र म्हणजे कधीही न संपणारी परिवर्तनीय सुविधा आहे. जनावरांच्या गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध होत असतं. मात्र गोठ्यात जर तसंच साचून राहिलं तर अतिशय दुर्गंधी येते. पण याचा जर चांगल्या प्रकारे आपण वापर केला ना तर जमिनीची अन्नद्रव्यांची आणि पाण्याची गरज अंशतः तरी आपण भागवू शकतो. इतकंच नव्हे तर पिकाची प्रत सुधारायला सुद्धा याची मदत होते. मंडळी, जनावरांच्या मूत्रातलं नत्र युरिया स्वरूपात असतं आणि त्यातील नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्य पाण्यात विरघळणारी असतात. त्यामुळे सर्व पिकांना ते सहज उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर जनावरांचं मूत्र योग्य पद्धतीनं गोळा करता आलं पाहिजे. यासाठी इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थांमध्ये ते शोषलं गेलं पाहिजे किंवा मातीमध्ये टाकून म्हणजेच मातीमध्ये शोषून खताच्या खड्ड्यामध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे. जनावरांचं मूत्र, लाकडाचा भुसा, भाताचं तूस, धान्याचा भुसा आणि भाताच्या पेंढ्याचे बारीक तुकडे, सुकं शेण, कोळशाची पूड यामध्ये शोषून घेऊन मूत्रखत तयार करता येतं. 1 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थात सुमारे 18 लिटर मूत्र शोषलं जाऊ शकतं. त्यापासून 110 ग्रॅम नत्र पिकाला उपलब्ध होतं. ज्या ठिकाणी पक्क्या गोठ्यामध्ये जनावरांचं मूत्र आणि गोठा धुतलेलं पाणी खड्ड्यात गोळा केलं जातं अशा ठिकाणी द्रव स्वरूपातील खतामध्ये सुपरफॉस्फेट किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळून नंतर सुक्या सेंद्रिय पदार्थामध्ये ते द्रवखत शोषलं जातं आणि वाळवलं तर उत्तम प्रतीचं मूत्रखत आपण तयार करू शकतो. आम्लामुळे मूत्राचं विघटन होत नाही. मूत्रखताचा वापर हा भात पिकाला केला असता त्याचा परिणाम युरिया इतकाच चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. मंडळी, याप्रमाणेच शेळीपालन करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना लेंडी खतासाठी खूप मागणी असते. कारण गाई म्हशींच्या शेणापेक्षा शेळ्या मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खताची प्रत अधिक चांगली असते. मेंढ्यांचं ताजं शेण पालाश व्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य असलेलं असतं. त्याखालोखाल शेळ्यांचं शेण असतं. मेंढ्यांच्या शेणातलं नत्र आणि गंधकाची

उपलब्धता शेणातील नत्राच्या प्रमाणावर अवलंबून असते. प्रत्येक मेंढीच्या बिष्टेतून दरवर्षी 1300 ग्रॅम स्फुरद बाहेर पडतं. त्यापैकी 30% स्फुरद हे सेंद्रिय स्वरूपात असतं. अशा प्रकारे 1 एकरभर क्षेत्रामध्ये 4 मेंढ्या चारल्या तर वर्षाला 40 किलो सुपरफॉस्फेटमधून मिळणाऱ्या स्फुरदा इतकं स्फुरद शेताला प्राप्त होऊ शकतं. मंडळी, लेंडी खत जमिनीत टाकण्यापूर्वी कुटून बारीक केलं तर त्यातल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. मेंढ्यांचं मूत्र पाण्यामध्ये मिसळून शेतात फवारलं तर गवत वर्गातील काही तणांच्या बियांचा रुजवा उशिरा होऊन त्याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. मंडळी, यानंतर महत्त्वाचं असं एक खत आहे, ते म्हणजे बोन मील, म्हणजेच हाडांचं खत. आपल्या देशामध्ये दरवर्षी जनावरांची 4.5 ते 5 लाख टन हाडं उपलब्ध होतात. ही हाडं गोळा करून यंत्रामध्ये दळली जातात. दळून तयार झालेली पावडर हाडांच्या चुऱ्याचं खत म्हणून वापरली जाते. सर्व प्रकारच्या जमिनींना या हाडाच्या खताची उपयुक्तता निश्चितच आहे. मात्र आम्लधर्मीय जमिनीमध्ये या खताला चांगला प्रतिसाद मिळतो. अशा जमिनीमध्ये सुपरफॉस्फेट या रासायनिक खतापेक्षा हाडांचं खत हे जास्त किफायतशीर आहे. याचं कारण म्हणजे या खतातलं स्फुरद पिकांना सावकाश उपलब्ध होतं आणि स्फुरदाचं स्थिरीकरण होतं. आम्लधर्मीय जमिनीमध्ये भाताबरोबरच भाजीपाला, कडधान्य पिकं आणि फळझाडं उपयुक्त आहेत. मात्र जर जास्त चिकणमातीचे कण असतील किंवा चुनायुक्त जमीन असेल तर हे काही फायदेशीर ठरत नाही. सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये हे बोन मील अतिशय उपयुक्त आहे. हे खत पेरणीपूर्वी शेतात घालावं, उभ्या पिकाला ते वापरू नये. खत टाकताना मुळांजवळ पडेल याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जमिनीत काही पिकांची स्फुरदयुक्त खताची मात्रा हे खत सहज भागवू शकते. तृणधान्य पिकांना हेक्टरी 112 ते 224 किलोग्रॅम खत वापरावं तर फळझाडं आणि भाजीपाला पिकांना हेक्टरी 500 ते 600 किलोग्रॅम या प्रमाणामध्ये खत द्यावं. याचप्रमाणे मंडळी, हॉर्न मिल म्हणजेच शिंगांचं खत सुद्धा बनवता येऊ शकतं. हेही एक उपयुक्त असं सेंद्रिय खत आहे. यामध्ये जनावरांची शिंग आणि खूर वाळवून दळून त्याची पावडर केली जाते. त्यामध्ये 10 ते 15% नत्र, 1% स्फुरद आणि 2.5% चुना असतो. हे खत पेरणीपूर्वी 6 ते 10 आठवडे जमिनीमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर खोल मिसळणं आवश्यक असतं. मंडळी, पूरक उद्योग म्हणून आपण कुक्कुटपालनाला सुद्धा महत्त्व देतो. या कोंबड्यांच्या विष्ठेपासून सुद्धा आपण खत तयार करू शकतो. खरं तर कुक्कुटपालन हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे कोंबड्यांचे अवशेषसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात. या अवशेषांमध्ये पिसं, पक्ष्यांची डोकी, पाय, त्यांची आतडी यांचा समावेश होतो. सुमारे 40 मोठ्या पक्ष्यांपासून वर्षाला 1 टन अवशेष उत्पन्न होतात. हे अवशेष खड्ड्यामध्ये कुजवून शास्त्रीय पद्धतीनं त्याचं उत्तम खत तयार करता येतं. आता वळूया कोंबडीच्या विष्ठेच्या खताकडं. मंडळी, कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव आणि घन स्वरूपातली विष्ठा एकत्र साठलेली असते, त्यामुळे कोंबड्यांच्या मूत्राचा नाश होत नाही. म्हणून ते एक उत्तम असं सेंद्रिय खत आहे. 1 ते 6 महिने वयाच्या कोंबडीपासून दिवसाला 229 ते 888 ग्रॅम विष्ठा मिळते. कोंबडीच्या वजनाच्या सुमारे 5% विष्ठा प्रत्येक दिवशी मिळत असते. आता कोंबडीच्या विष्ठेमध्ये जे घटक आहेत, जी अन्नद्रव्ये आहेत, ती पाहूया. कोंबड्यांची विष्ठा जर साठवली तर बरंचसं नत्र वाया जातं. ताज्या विष्ठेतलं युरिक ॲसिडच्या स्वरूपातलं नत्र 5 दिवसांच्या कालावधीत अगदी अल्प राहतं. अमोनिया स्वरूपातील नत्राचा ऱ्हासही होतो. तेव्हा हा ऱ्हास कमी होण्यासाठी सुपरफॉस्फेट आणि जिप्सम यासारखी संवर्धनं वापरणं आवश्यक असतं. 1 टन विष्ठेसाठी 50 किलो सुपरफॉस्फेट वापरावं. कोंबड्यांची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते आणि त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. म्हणून हे खत पेरणीपूर्वी घातलं तरी चालतं, पण भूपृष्ठावरच्या मातीमध्ये ते चांगलं मिसळलं जाईल याची काळजी घेतली पाहिजे. कारण हे खत जर जमिनीवर उघडं राहिलं तर त्यातल्या निम्म्या नत्राचा महिनाभरातच ऱ्हास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पिकाच्या आवश्यकतेनुसारच या खताची मात्रा द्यावी. हे खत वापरत असताना प्रति 1 टन विष्ठेमध्ये 50 किलोग्रॅम विहिरीचा चुना जर मिसळला तर त्याचा घाणेरडा वास नाहीसा व्हायला मदत होते. कोंबडीच्या विष्ठेच्या खतामध्ये पिकांना आवश्यक असलेल्या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे

सेंद्रिय खत म्हणून याची गणना केली तर ते चुकीचं ठरणार नाही. मंडळी, हे खत जर निष्काळजीपणे वापरलं ना तर मात्र पिकावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून जेवढी पिकाची गरज आहे त्यानुसारच किंवा शिफारस केली असेल त्यानुसारच त्याच प्रमाणामध्ये या खताची मात्रा आपण दिली पाहिजे. तर मंडळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांच्या अवशेषांचा किंवा त्यांच्या विष्ठेचा योग्य प्रकारे अधिकाधिक वापर करून आपण निश्चितच निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपली शाश्वत शेती सेंद्रिय पद्धतीनं पिकवू शकतो. बरं मंडळी, आता ज्यांच्यामुळे आपल्याला ही खतं मिळतात अशा प्राण्यांविषयीचं एक सुंदर गाणं आपण ऐकूया.

0: मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, पुनर्लागवड केलेल्या भात खाचरांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. पीक फुटवे अवस्थेत असल्यास सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. ज्या भागात भातरोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. पुनर्लागवड केलेलं भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास शेतात सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. भात पुनर्लागवडीनंतर 30 ते 40 दिवस पूर्ण झाले असल्यास, पावसाची तीव्रता कमी असताना आणि शेतातील परिस्थिती अनुकूल असल्यास प्रतिगुंठा 870 ग्रॅम

युरिया खताची दुसरी विभाजित मात्रा द्यावी. ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे विशेषतः पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या आणि पाणी साचणाऱ्या सखल भात खाचरांमध्ये निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडींच्या प्रादुर्भावासाठी पिकाची नियमित पाहणी करावी, तसंच खाचरात पाणी खेळतं राहील असं पाहावं. खाचरात पाणी जास्त काळ न साठता 2 ते 3 दिवसांच्या अंतरानं फोडून लावावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. या किडीची अळी आणि प्रौढ दोन्ही अवस्था पानांवरील हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. पांढळ परिस्थिती आणि नत्रखताचा जास्त वापर या किडीच्या वाढीला पोषक ठरतो. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात क्विनॉल्फॉस 25% EC 40 मिलीलिटर किंवा लॅमडा साय हॅलोथ्रीन 5% EC 5 मिलीलिटर किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 50% SP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडी पसताना या फवारण्या घ्याव्यात. पावसामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून द्रावणात स्टिकर मिसळून फवारणी करावी. पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या नागली आणि वरी रोपांची पुनर्लागवड करावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळेला 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 2.6 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी, म्हणजे अधिक फायदा होईल. यानंतर जाणून घेऊया भुईमूग पिकाविषयी. भुईमूग पिकाच्या पेरणीनंतर 30 ते 35 दिवस पूर्ण झाले असल्यास गरजेनुसार बेडणी करून त्यानंतर स्वस्तिक अवजाराच्या साह्याने मातीची भर द्यावी. ही कामं केवळ शेतातील परिस्थिती अनुकूल असल्यासच करावीत. आता आंबा पिकाविषयी. मंडळी, आंबा पिकाला नियमित फळधारणेसाठी पॅक्लोबिट्रॉझॉल वर्षातून एकदा 15 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाला द्यावं, कारण वर्षाआड फळ धरण्याचा गुणधर्म 10 वर्षानंतर प्रकर्षाने दिसून येतो. पॅक्लोबिट्रॉझॉल झाडाच्या आकारमानानुसार द्यावं. प्रत्येक झाडाचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून प्रति मीटर व्यासाला 75% ग्रॅम पॅक्लोबिट्रॉझॉल द्यावं. उदाहरणार्थ एखाद्या झाडाचा व्यास हा पूर्व पश्चिम 5 मीटर आणि दक्षिण उत्तर 7 मीटर असेल तर सरासरी व्यास 6 मीटर होईल. यासाठी प्रति मीटर 75% ग्रॅम पॅक्लोबिट्रॉझॉल याप्रमाणे 4.50 मिली पॅक्लोबिट्रॉझॉल द्यावं लागेल. ते 23% पॅक्लोबिट्रॉझॉल घटक असलेलं रसायनातून कल्टार किंवा सेलस्टार द्यावयाचं असल्यास प्रति मीटर व्यासास 3 मिलीलिटर प्रमाणे 18 मिलीलिटर कल्टार किंवा सेलस्टार द्यावं लागेल. पॅक्लोबिट्रॉझॉलची आवश्यक मात्रा 3 ते 6 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती द्यावी. झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खंटी किंवा कुदळीने 10 ते 12 सेंटीमीटर खोल असे सम अंतरावर 25 ते 30 खड्डे मारून किंवा कुदळीच्या साह्याने रिंग मारून त्यात पॅक्लोबिट्रॉझॉलचं तयार केलेलं द्रावण हे सम प्रमाणात ओतावं. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावेत. पॅक्लोबिट्रॉझॉल देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर झाडाभोवती असलेलं सगळं तण काढून टाकावं. ऑगस्ट महिन्यात काजूच्या कलमांना शिफारशीनुसार खतांची मात्रा द्यावी. 4 वर्ष आणि त्याच्या पुढील वयाच्या काजू कलमांना प्रतिझाड 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. खतं झाडाच्या विस्ताराच्या किंचित आतील बाजूला बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. 1, 2 आणि 3 वर्ष वयाच्या काजू कलमांना शिफारशीनुसार खतांच्या मात्रेच्या 1/4, 1/2 आणि 3/4 मात्रा द्याव्यात. मंडळी, सुपारी खताचा पहिला हप्ता हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 घमेल शेणखत किंवा कंपोस्ट खत अधिक 12 किलो हिरवळीचं खत आणि 160 ग्रॅम युरिया तसंच 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असं द्यावं.

0: खतं झाडाच्या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर खोल आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या घरात बांगडी पद्धतीनं द्यावीत. खताची मात्रा पावसाची तीव्रता कमी असताना किंवा पावसाचा खंड असताना द्यावी. दमट हवामानामुळे नारळ पिकांमध्ये कोमकूस रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छ हवामानात 1% पोरडो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर 15 ते 25 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. मंडई, आता वेलवर्गीय भाजीपाल्याविषयी. नत्रखताची दुसरी मात्रा प्रतिवेल 10 ग्रॅम युरिया पेरणीनंतर 1 महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना देण्यात यावी. युरिया खताची मात्रा देताना गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी. ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगामध्ये पानांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही पृष्ठभागांवर पांढऱ्या भुकटीसारख्या बुरशीची वाढ आढळून येते. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडीप असताना ही फवारणी करावी. तर मंडळी, याविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर आपल्या नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र तसंच महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क करावा. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला.
1: हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते तेव्हा मी आपला निरोप घेणार आहे. पण पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात होणारच आहे, तेव्हा नक्की भेटूया. नमस्कार.

कार्यक्रम आपण ऐकलात आमचं घर आमचं शेत. कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या गायत्री भरणकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: बाबा आणा 3000.
4: ते कशाला?
3: माझा पॉकेट मनी.
4: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
3: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
4: है
3: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
4: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
3: तुमचा मोबाईल द्या.
4: घे घे.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
7: चला चला जेवायचंय ना, मी हात धुवून येते. हा
8: हो हो, मलाही हात धुवायचे.
7: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया.
9: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. साबणाचा जरूर वापर करा.
10: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा.
2: सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू।

0: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळं प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे. तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे लाठीमार अश्रुधुराच्या नळकरण्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी CBI मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेकजण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद झाले. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16

0: इंदुबाला यांनी गायलेली ही पारंपरिक रचना आपण ऐकलीत.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या

0: शे ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

उज्ज्वला कवठेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते विश्वनाथ ओक. हिंदी सुगम संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:30 वाजता संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, तसंच 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया संसद समीक्षा.

रजनीगंधा कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका, किशोर कुमार आणि सहकारी यांनी गायलेलं दिल से मिले दिल या चित्रपटातलं गाणं. कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

दिल से मिले दिल या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकारी यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बप्पी लहरी. श्रोते हो, आता ऐका बप्पी लहरी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आपके खातिर या चित्रपटातलं गीत.

लता मंगेशकर आणि बप्पी लहरी यांनी गायलेलं आप की खातीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राशिद खान यांनी गायलेला राग जोग कंस प्रसारित करीत आहोत. त्यांना तबला साथ आहे अक्रम खान यांची, हार्मोनियम साथ महमूद धोलपुरी यांची. विलंबित 3 तालात बद्ध असून बोल आहेत सुघर बर पायो. तेव्हा श्रोते हो, प्रसारित करीत आहोत राशिद खान यांनी गायलेला राग जोग कंस.

राशिद खान यांनी गायलेला राग जोग कंस आपण ऐकलात. त्यांना तबला साथ होती अक्रम खान यांची, हार्मोनियम साथ होती महमूद धोलपुरी यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.